भावार्थ दासबोध, निरूपणकार पद्माकर देशपांडे. भाग 245, दशक 19, समास 9, राजकारण निरूपण नाम समास. जय जय रघुवीर समर्थ. ज्ञानी आणि उदास असलेल्यांना समुदायाचा हव्यास नको, त्याने अखंड सावकाश एकांतपणा अनुभवावा. ज्याला युक्ती प्रयुक्ती समजतात, अखंड चिंतन करीत असतो, त्याला प्राणीमात्रांची स्थिती कशी आहे ते समजतं. पण अखंड चिंतन करीत नाही, त्याला काही उमजत नाही, त्याला दिवाळखोर असं म्हणता येईल. एक इनामी वतन साधतात, एक सहज गमावतात. व्यापकपणाची स्थिती अशी आहे. जे जे मनामध्ये धरलं ते ते आधीच समजलं, जे जे कृत्रिम आहे ते सहजपणे खुंटलं. अखंड राहिलं तर जवळीक साधते, अतिपरिचय घडला की मग अवज्ञ घडते. म्हणून विश्रांती घेता कामा नये. माणसाने आळस घेतला तर मग कारभारच बुडून जातो. समुदायाच्या मनातील हेतू चुकत गेला. उदंड उपासनेची कामं करावी, नित्य नियमाने करीत जावे. कृत्रिम गोष्टी करण्यासाठी त्यात अवकाश घेऊ नये. चोर असेल त्यालाच भांडारी करावा, तो चुकला की सांभाळावा, हळूहळू त्याचा मूर्खपणा काढावा. या सगळ्या पूर्वीच्याच गोष्टी. प्राणी कोणी कष्टी होऊ नये, राजकारणाद्वारे आकर्षून घ्यावे. नष्ट असेल त्याच्याजवळ नष्ट योगा द्यावे. वाचाळ्याच्या पुढे वाचाळाला आणावे. आपल्यावर चुकीचा आरोप येऊ देऊ नये. काट्याने काटा काढावा, परंतु ते कळू देऊ नये. कोणी गबाळेपणाची पदवी दिली तर असू द्यावी. नकळतपणे काम तात्काळ होते, गवगवा झाल्याने ते चमत्कार होत नाहीत. सेवकांना आपला ऐकण्याची आवड निर्माण व्हावी, पाहिल्यावर बळकट व्हावी. सेवकांना परखेपणा वाटता उपयोगाचा नाही. कोणतंही काम केलं तर होतं, ते नाही केलं तर मागे पडतं. त्यामुळे ढिलेपणा असू नये. जो दुसऱ्यावरती विश्वासला त्याचा कार्यभाग बुडाला. जो आपण स्वतः कष्ट करीत गेला तोच भला ठरतो. सगळ्यांना सगळं कळलं तर ते उघड झालं, असं घडायला नको. मुख्य सूत्र हाती घ्यावं, करायचं ते मग लोकांकरवी करावं. राजकारणामध्ये अनेक धूर्त लोक जमवावे. बोलके, पैलवान, वादपटू यांच्याशी दावा मांडावा. दुर्जनांचं राजकारण वाढेल असं करू नये. गावगुंडांना समोर उभं करावं, पकडून त्यांची मस्ती झिरवावी, रगडून त्यांचं पीठ करावं, नंतर पुन्हा सावरावं. बुडवू नये. दुष्ट दुर्जनांना भ्यायलं तर राजकारण होऊ शकत नाही. त्यामुळे सगळं बरं वाईट प्रगट झालं. समुदाय मोठा पाहिजे तर तंबूच्या दोऱ्या म्हणजे व्याप देखील मोठा असावा. मठ करून गर्व करू नये. दुर्जन प्राणी ओळखावे पण ते प्रगट करू नये. सज्जनांसारखं त्याला महत्त्व द्यावं. ज्यांमध्ये दुर्जन प्रगट झाले तर मग अखंड खटपट करावे लागते. म्हणून ती वाट पुसून टाकावी. गनिमांच्या फौजा पाहिल्यावर रणशूर असतील, त्यांच्या भुजा फुरफुरतात. असा राजा पाहिजे की त्याने परमार्थाचा पक्ष घेतला पाहिजे. त्याला पाहिल्यावर दुर्जन लोकांना धाक वाटला पाहिजे. त्यांना प्रचितीचे तडाखे दिले पाहिजेत. मग पाखंडी लोकांच्या बंडाची सहजच धुळजाण होते. हे धूर्तपणाचं काम आहे. राजकारण नियमाने करावं. कुठेही ढिलेपणा असू नये. जो कुठेही दृष्टीस पडत नाही त्याच्या ठाई ठाई गोष्टी वागविलास करून सर्व सृष्टी व्यापली आहे. मूर्ख असेल त्याच्यासमोर मूर्ख आणावा. गुरगुरणारा असेल त्याच्यापुढे गुरगुरणारा आणावा. दांडगा उद्धड असेल तर लुच्चा असेल तर त्याच्यासमोर लुच्चा आणावा. जसाच तसा जेव्हा भेटतो तेव्हा राजकारण होतं. इतकं होतं पण कोण करतंय? धनी दृष्टीस पडत नाही. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे राजकारण निरूपण नाम समास 9 समाप्त. जय जय रघुवीर समर्था.

0: नमस्कार, मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतो आहे. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया,
1: श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. आसक्ती भगवंताची असावी. कोणत्याही धर्माची आपण कधीही निंदा करू नये. प्रत्येक धर्मात निरनिराळे विधी लावलेले असतात. धर्माला विधींची फार जरुरी असते. विषयसुद्धा आम्ही विधीनं भोगतो. आम्ही गंगेवर स्नानाला जातो असं म्हणतो. खरोखर मनानं आपण गंगेवर गेलो तरी चालू शकतो. तेव्हा गंगेला स्नानाला जाऊन अपवित्र मनानं परत आलो तर त्या स्नानाचा काय उपयोग? नाम घेऊन विषयाचा धंदा केला तर काय उपयोग? कर्माची बंधनं तुटावीत म्हणून शास्त्राची बंधनं पाळावी लागतात. देवाला पैसा देण्याचा हेतू हाच आहे की माझा लोभ कमी व्हावा. खरं म्हणजे आपल्याला कर्म केल्याशिवाय कर्मतच नाही, पण आपण फळाची आशा उगीचच करत बसतो आणि इथंच आपलं चुकतं. काहीही न करता राहणं मनुष्याला शक्य नसतं. उदाहरणार्थ एखाद्याला सांगितले की हातपाय न हलवता काही न करता स्वस्थ राहा, तर ती त्याला शिक्षाच होईल. जर काहीतरी करणं जरूरच आहे तर मग उचितच गोष्ट करावी ना. जी गोष्ट बंधनाला कारण होते ती विपरीतच असते. कर्तेपणाच्या अभिमानानं केलेलं कर्म हे असं विपरीत कर्म आहे. ज्ञानावस्थेमध्ये झालेलं कर्म पूर्णच असतं. त्या अगोदरचं कर्म पूर्ण होत नाही. धर्म तरी काय सांगतो? तर प्रत्येकानं आपलं कर्तव्य करावं. पण कर्तव्य तरी कशासाठी करायचं? तर ते भगवंतासाठी. भगवंताच्या ठिकाणी श्रद्धा ठेवून कर्तव्य करावं, तरच मानव सुखी होईल. सुधारणांनी सोयी केल्या म्हणजे देहसुख वाढवलं, त्यानं परावलंबित्व मात्र आलं, आणि परावलंबनामध्ये खरं सुख नाही. लौकिक विद्या ही खरी विद्या नव्हे, अविद्याच आहे ती. विद्येनं एक समाधान तरी मिळालं पाहिजे किंवा हमखास पैसा तरी मिळाला पाहिजे. या दोन्ही गोष्टी तिनं साधत नाहीत. विद्वानाला सुद्धा मला नोकरी द्या म्हणून अर्ज करावा लागतो. म्हणजे ती विद्या स्वयंप्रकाशी नाही. जीवनाला हवा, पाणी, अन्न या वस्तू आवश्यकच आहेत. त्या कशाही मिळवाव्यात, पण बाकीच्या वस्तू काही आवडीखातर तर काही लौकिकात जरूर म्हणून पाहिजेत. पैसा असेल तर दैन्यवान राहू नये, पण त्यामध्ये आसक्ती असू नये. आसक्ती भगवंताच्या ठिकाणी असावी आणि इतर प्रापंचिक वस्तूंबद्दल उदास असावं. मला कुणी शत्रू नाही आणि मित्रही नाही, अशी ज्याची खरी वृत्ती तो सुखी. जो कशावरही अवलंबून नाही, ज्याच्या आड काहीही येत नाही, तो मुक्त समजावा. देहाला कुठेही लागलं तरी आपल्याला जाणीव होते. त्याप्रमाणे मनाच्या सर्व वृत्तींमध्ये भगवंताचं स्मरण असणं हेच अनुसंधान आहे. हीच विद्या आहे. हाच खरा धर्म आहे आणि हेच परमार्थाचं सार आहे. ज्याच्या प्रपंचामध्ये पाठीराखा परमात्मा आहे, तो प्रपंचच त्याचा परमार्थ होतो. जानकी जीवन स्मरण जय जय राम.
0: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात.

0: नमस्कार रसिक श्रोते हो.
1: मंडळी, मी विश्वास देशपांडे तुम्हा सर्वांचं भारतरत्नांवर बोलू काही या कार्यक्रमाच्या 35व्या भागामध्ये मनपूर्वक स्वागत करतो. मंडळी, आपण सध्या पाहतो आहोत ते भारतरत्न जे आर डी टाटा यांचं अतिशय प्रेरणादायी असलेलं हे चरित्र. मागच्या भागात आपण पाहिलं की जेहला फ्रान्सचं नागरिकत्व त्याच्याकडं असल्यामुळे त्या नियमानुसार पहिलं महायुद्ध जेव्हा संपलेलं होतं त्या नियमानुसार त्याला सैन्यामध्ये भरती होऊन प्रशिक्षण घ्यावं लागणार होतं आणि त्यासाठी तो दाखलही झालेला होता. आणि हा त्याच्या प्रशिक्षणाचा कालावधी मात्र फार कसोटी पाळणारा होता, बरं का मंडळी? त्या काळात घोड्यावर आयटीत बसून दौड करणारे सैनिक जेहला फार आवडायचे. मग आपणही घोडदळात जावं असं त्याला वाटत होतं आणि त्यामुळे त्याने घोडदळात प्रवेश घेतला. पण ते प्रशिक्षण पूर्ण करणं ही सोपी गोष्ट नव्हती. त्याला अनेक प्रकारच्या त्रासांना सामोरं जावं लागलं. राहण्याखाण्याची व्यवस्था नीट नव्हती, शिवाय घोड्यावर बसण्याची सवय नसल्यामुळं त्याच्या पार्श्वभागाला सूज येऊन फोड आले. पण मंडळी, अशातच एक चांगली संधी त्याच्यासाठी चालून आली, बरं का? त्याला टायपिंग येतं हे कोणाकडून तरी कॅप्टनला कळलं आणि त्यानं त्याला आपल्या ऑफिसमध्ये कारकून म्हणून ठेवून घेतलं. पुढे एका कर्नल साहेबांच्या प्रशस्त ऑफिसमध्ये बसून त्याला काम करायची संधी मिळाली. आता त्याला राहण्यासाठी पलंग वगैरे सुविधा असलेली स्वतंत्र खोली मिळाली. रोजचा परेडचा खडतर त्रास कमी झाला. फ्रान्समधील लष्करी अधिकाऱ्यांचे रजेचे अर्ज आता तो टाईप करायला लागला. मंडळी, शिकलेली कोणतीही गोष्ट वाया जात नाही हे जेहला या प्रसंगानं शिकवलं. त्यानं त्यावेळी जहाजावर शिकून घेतलेली टायपिंगची कला आता अशा रीतीनं त्याला उपयोगात आली होती. आता जेहचं एक वर्षाचं प्रशिक्षण पूर्ण होत आलं होतं आणि पुढील प्रशिक्षण हे ऐच्छिक होतं. ते घ्यावं असं त्याला वाटत होतं कारण ते घेणाऱ्यांना फ्रान्समधील प्रसिद्ध असलेल्या सेमूरच्या अश्वशाळेत प्रशिक्षणासाठी पाठवलं जाणार होतं. पण तत्पूर्वी त्याला आपल्या वडिलांचा सल्ला घ्यावा असं वाटलं. त्यानं आपल्या वडिलांकडे तशी परवानगी मागितली. आर डी त्याला म्हणाले, अरे तुझं एक वर्षाचं आवश्यक असलेलं प्रशिक्षण पूर्ण झालं आहे ना, मग आता ताबडतोब भारतात परत ये. जेह थोडा नाराज झाला पण त्यानं वडिलांची आज्ञा पाळली. पण वडिलांचं ऐकल्याचा त्याला फायदाच झाला. त्याला पुढे असं कळलं

की युद्धात त्या तुकडीतले एकूण एक सैनिक मारले गेले. सुदैवानं आपल्या वडिलांचं म्हणणं ऐकल्यामुळं जेहचे प्राण वाचले होते. नियतीला पुढे जेहच्या हातून मोठं कार्य घडवून आणायचं होतं, त्यामुळे नियती जेहला जीवावरच्या प्रत्येक प्रसंगातून वाचवत होती. मग ते जपानहून बोटीनं भारतात परतताना मिळालेलं जीवदान असो की योगायोगानं फ्रेंच सैन्याच्या मोरोक्कोतील झालेल्या शिरकाणापासून मिळालेलं जीवदान असो, मंडळी जेह म्हणजे एक हिरा होता. या हिऱ्याला काळाच्या ओघात पैलू पाडले जाणार होते. तेच काम नियती आरडींच्या माध्यमातून करत होती. म्हणून तर आरडींनी जेहला भारतात बोलावून घेतलं. 1924 जेह भारतात आला. लगेचच त्याच्या इथल्या अनौपचारिक शिक्षणाला सुरुवात झाली आणि हे शिक्षण किंवा प्रशिक्षण म्हणूया त्याला, त्याच्या पुढील जीवनाची पायाभरणी म्हणून उपयोगात आलं. मंडळी टाटांचा कारभार त्यावेळी मुंबईतल्या बॉम्बे हाऊस नावाच्या इमारतीतून चालायचा. याच बॉम्बे हाऊसच्या शेजारी जॉन पीटरसन नावाच्या इंग्रज अधिकाऱ्याची खोली होती. हे जॉन पीटरसन इंग्रज सरकारमध्ये IAS अधिकारी म्हणून कार्यरत होते. टाटांनी युद्धकाळात ब्रिटिशांना रेल्वेचा पुरवठा केला होता, त्यामुळे पीटरसन आणि टाटांचे संबंध चांगले होते. पीटरसन हे इतर इंग्रज अधिकाऱ्यांपेक्षा भारतीयांशी खरोखरीच प्रेम आणि जिव्हाळ्याने व्यवहार करत. टाटांना चांगल्या माणसांची पारख असल्यामुळे त्यांनी पीटरसन यांना टाटा अँड सन्समध्ये संचालक म्हणून काम करण्याची विनंती केली. पीटरसन यांनीही ती आनंदानं स्वीकारली आणि आपल्या IAS नोकरीचा त्यासाठी राजीनामासुद्धा दिला. ब्रिटिशांची नोकरी सोडून भारतीयांच्या सेवेत रुजू होणारा असा इंग्रज अधिकारी विरळाच. तर टाटा अँड सन्समध्ये ते संचालक म्हणून दाखल झाले. मग RD जेहला पीटरसन यांच्याकडे घेऊन गेले. त्यांना म्हणाले, जॉन, हा माझा थोरला मुलगा जेह उर्फ जहांगीर याला आजपासून तुमच्या हवाली करतो आहे, याला सगळं शिकवा. आणि पीटरसन यांनी ती विनंती आनंदानं मान्य केली आणि लगेच आपल्या ऑफिसमध्ये जेहसाठी एका टेबल खुर्चीची व्यवस्था केली. पीटरसन त्यावेळी टाटा स्टीलचा कारभार पाहायचे. आता पीटरसन यांच्या टेबलावरून जाणारा प्रत्येक कागद जेहच्या टेबलावरून जायला लागला. पीटरसन यांनी घेतलेले निर्णय, त्यांनी त्या कागदावर मारलेले शेरे आदींचा अभ्यास जेहचा आपोआप व्हायला लागला. एका निष्णात IAS अधिकाऱ्याच्या हाताखाली तो तयार होत होता. काही महिन्यातच त्यानं टाटा स्टीलचा संपूर्ण कारभार आत्मसात केला. यानंतर आरडींनी जेहला प्रत्यक्ष प्रशिक्षणासाठी जमशेदपूरला पाठवलं. जमशेदपूरला जाण्यापूर्वी जेहनं जमशेदजी टाटा यांच्या चरित्राचा सखोल अभ्यास केला. त्यांचं चरित्र वाचून तो भारावून गेला. जमशेदपूरला गेल्यावर तिथल्या प्रत्येक गोष्टीचा जेहनं बारकाईनं अभ्यास केला. जेह जमशेदपूरला असताना त्याची भावंडं

काही दिवस त्याने आपल्या मुलांसमवेत मजेत घालवले, पण एक दुर्दैवी गोष्ट घडली. फ्रान्समध्येच

ही बातमी जेहला कळल्यावर त्याला प्रचंड मोठा धक्का बसला. आरडींची प्रकृती खरं तर इतक्या लवकर जाण्यासारखी नव्हतीच, पण कदाचित आपल्या प्रिय पत्नीच्या निधनानं ते आतल्या आत खचले असावेत. आपला आता काही भरोसा नाही हे जाणूनच त्यांनी जेहला शिक्षण सोडून आपल्याजवळ बोलावून घेतलं असावं. आरडी आता निघून गेले होते. त्यांना श्रद्धांजली वाहताना प्रसिद्ध भारतीय उद्योगपती जमनालाल बजाज यांनी म्हटलं होतं की आरडींच्या निम्म्यानं जरी सगळ्या व्यावसायिकांनी भारतावर प्रेम करायला शिकलं तरी आपल्या देशाची भरभराट झाल्याशिवाय राहणार नाही. मंडळी, आता जेहच्या खांद्यावर सगळी जबाबदारी आली. तो कुटुंबप्रमुख तर बनलाच, पण टाटांच्या उद्योगांची जबाबदारीसुद्धा त्याला आता पेलावी लागणार होती. वयाच्या 22व्या वर्षीच जेहकडे टाटा अँड सन्सचं संचालकपद चालून आलं. दरमहा 750 रुपयावर त्यांनी आपल्या कामाला सुरुवात केली. जमशेटजींचे ज्येष्ठ पुत्र दोराबजीसुद्धा आता थकले होते आणि आता जेह उर्फ जहांगीर रतनजी उर्फ JRD टाटा यांच्या कार्यक्षमतेचा कणखरपणाचा कस लागणार होता. नियती घेत असलेल्या परीक्षेसाठी ते सज्ज झाले होते. तर मंडळी, आजच्या या भागामध्ये एवढंच, आपण इथं थांबूया. मी विश्वास देशपांडे आजच्यापुरता तुमचा निरोप घेतो, पण आपण पुन्हा भेटूया याच वारी आणि याच वेळी.

नमस्कार रसिक्ष मित्रांनो. मित्रांनो, मी धनंजय कुलकर्णी आपल्या सर्व रसिक श्रोत्यांचे मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, याद किया दिल ने कहां हो तुम या आपल्या सेगमेंटमध्ये आज एक वेगळा किस्सा मी तुमच्यासोबत शेअर करतोय. या किस्स्यामध्ये आपल्या हिंदी सिनेमातील एका गीतकाराने त्याचं गाणं लिहिताना पाकिस्तानमधल्या एका शायराच्या नजममधील एक ओळ कशी घेतली

खूप समृद्ध केले आहे. मित्रांनो, या काळामधील गीतकारांची जेव्हा आपण माहिती घेऊ लागतो तेव्हा अनेक गीतकार हे मूलत शायर असलेले आपल्याला दिसतात. आपल्याकडे शेरो शायरी पेश करण्याची अर्थात कवी संमेलनाची मुशायऱ्याची मोठी परंपरा आहे. विशेषतः उत्तरेकडे हिंदी भाषिक बेल्टमध्ये असा शेरो शायरींचा मुकाबला काव्यसंमेलन खूप जुन्या काळापासून चालू असलेले आपल्याला दिसतात. या कवी संमेलनातून विविध साहित्यिकांनी एकत्र आल्याने साहित्य कला विषयाचे विचारांचे आदानप्रदान घडू लागले. जुन्या काळी राजघराण्यातील कवीला आणि त्यांच्या रचनांना देखील मोठा सन्मान मिळत असे. मित्रांनो, या अशा साहित्य यात्रेतून प्रत्येकाची काव्य प्रतिभा ही फुलत जात होती. उर्दूमध्ये बऱ्याचदा शायर एकमेकांच्या शायरीमधील गझलमधील किंवा नजममधील आवडणाऱ्या ओळी स्वतःकडे घेऊन त्या वेगळ्या पद्धतीने फुलवत असत. यात त्यांना गैर असे काही वाटत नसायचे. मौसम या 1975 साली आलेल्या चित्रपटातील भूपेंद्र आणि लता मंगेशकर यांच्या स्वरातील दिल ढूंढता है फिर वही फुरसत के रात दिन या लोकप्रिय गाण्यातील पहिली ओळ मिर्झा गालिबची आहे. पण गुलजार यांनी ती ओळ घेऊन तिला आपल्या पद्धतीने फुलवून रसिकांच्या समोर आणले आहे. सिनेमाच्या दुनियेत अशी अनेक उदाहरणे सांगता येतील. असाच काहीसा प्रकार गीतकार मजरूह सुलतानपुरी यांच्याबाबत देखील झाला होता. 1968 प्रदर्शित झालेल्या चिराग या सुनील दत्त आणि आशा पारेख यांच्या चित्रपटातील एका सिच्युएशनच्या वेळी त्यांनी पाकिस्तानचे थोर शायर फैज अहमद फैज यांच्या रचनेतील एक ओळ घ्यायचे ठरवले. त्यासाठी त्यांनी फैज यांना पत्र पाठवून तशी विनंती देखील केली. फैज यांनी खुल्या दिलाने त्यांना परवानगी दिली. मित्रांनो, फैज अहमद फैज यांची ही रचना पाकिस्तानात आणि पर्यायाने संपूर्ण जगभरात खूप लोकप्रिय झाली होती बरं का. 60 आरंभी ही रचना मलिकाय तरन्नुम नूरजा हिने गायली आणि त्यानंतर ती अधिकाधिक लोकांपर्यंत पोचली गेली. ही नज्म होती मुझसे पहली सी मोहब्बत मेरे महबूब न मांग. याच नज्ममधील एक ओळ मजरूह सुलतानपुरी यांना जबरदस्त आवडली. ती रचना मूळ अशी होती, मुझसे पहली सी मोहब्बत मेरे महबूब न मांग, मैंने समझा था कि तू है तो दरख्शा है हयात, तेरा गम है तो गम ए दहर का झगड़ा क्या है, तेरी सूरत से आलम में बहारों की सबात है, तेरी आंखों के सिवा दुनिया में रखा क्या है. मित्रांनो, यातील शेवटची ओळ तेरी आंखों के सिवा दुनिया में रखा क्या है ही ओळ मजरू यांनी घेऊन त्यावर स्वतंत्र गाणे लिहिले. हे गाणे लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांनी स्वतंत्ररित्या गाऊन अजरामर केले. या गाण्याला संगीतकार मदन मोहन यांनी दिले होते आणि मदन मोहन यांच्या टॉप 10 गाण्यामध्ये या गाण्याचा समावेश होतो. दुर्दैवाने हा चिराग चित्रपट मात्र अजिबात चालला नाही. मित्रांनो, आता थोडीशी आपण फैज यांच्याबद्दलची माहिती घेऊयात. फैज अहमद फैज हे तरक्की पसंत क्रांतिकारी डाव्या विचारांचे शायर होते. त्यांनी कायम आपल्या लेखणीतून शोषितांच्या विरुद्ध होणाऱ्या अन्यायाचा जाब विचारला. आपल्याकडे साहिर लुधियानवी अशाच प्रकारची शायरी करीत होते. गीतकार मजरू सुलतानपुरी हे देखील विचाराने लेफ्टिस्ट होते, साम्यवादी होते. सरकारविरुद्ध लिखाण केल्याबद्दल त्यांना ब्रिटिश सरकारने तुरुंगात टाकले होते. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर त्यांची मुक्तता करण्यात आली, परंतु नंतर पुन्हा कामगारांच्या बाजूने लिहिल्याबद्दल राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करून सरकारने त्यांना पुन्हा कारावासाची शिक्षा ठोठावली होती. स्वातंत्र्यानंतर 1 ते तुरुंगातच होते. मजरू यांनी त्यानंतर स्वतःला पूर्णपणे सिनेमासाठी वाहून घेतले. फाळणीनंतर मात्र फैज अहमद फैज यांनी पाकिस्तानमध्ये राहण्याचा निर्णय घेतला. तिथे देखील त्यांनी अन्यायाविरुद्ध आपल्या लेखणीतून प्रहार करणे चालूच ठेवले. 70 पाकिस्तानातील झिया उल हक यांच्या राजवटीच्या विरुद्ध त्यांनी हम देखेंगे ही गाजलेली रचना लिहिली. ही रचना त्या काळी आणि आजही साम्यवादी विचारांच्या लोकांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. झिया उल हक
देखील फैद यांच्यावर प्रचंड

नाराज झाले होते. या देशात आपली खैर नाही याची जाणीव होताच फैज यांनी पुढे काही वर्ष लेबेनॉनमध्ये आश्रय घेतला होता. बघा मित्रांनो, कुठल्या कुठे विषय जातो का. तर सांगायचा मुद्दा असा होता की फैज यांच्या नजममधील एक ओळ मजरू सुलतानपुरी यांना त्यांना विचारून त्यांनी घेतली आणि त्यावर एक सुंदर गाणं लिहिलं आणि हे गाणं खूप चाललं. भले चित्रपट चालला जरी नसला तरी गाणं मात्र खूप चाललं होतं. मित्रांनो, मी धनंजय कुलकर्णी आज इथेच थांबतो. हा किस्सा तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा. धन्यवाद. थँक्यू.

0: नमस्कार,
1: मी विकास भावे ठाणे इथून बोलतो आहे. ओठावरलं गाणं या कार्यक्रमात रेडिओ विश्वासच्या सर्व रसिक श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत. मित्र हो, कधीकधी आपल्याला झालेला आनंद हा इतका मोठा असतो की त्यावेळेस आपलं वय विसरून नाचावंसं वाटतं, गावंसं वाटतं. पण प्रत्यक्षातील आयुष्यात जरी हे शक्य नसलं तरी एखाद्या चित्रपटात असं एकतरी गाणं हमखास असतंच जे तरुणाईच्या काळात सारखं आपल्या ओठावर येत राहतं. कारण जणू काही आपल्याच मनातल्या भावना त्या गाण्यातून व्यक्त होत असतात. तारुण्यसुलभ भावना व्यक्त करणारं ज्येष्ठ कवी ग. दि. माडगुळकर यांनी लिहिलेल्या या गाण्याचे शब्द आहेत, आज कुणीतरी यावे ओळखीचे व्हावे, आज कुणीतरी यावे ओळखीचे व्हावे. कधीतरी अशी घडी येते की घरामध्ये फक्त आपण एकटेच असतो आणि बाहेर मस्तपैकी गार वारा सुटलेला असतो. काळ्या काळ्या मेघांचा आकाशात गोंधळ घालायला सुरुवात होते आणि या सुवर्ण क्षणाचं औचित्य साधून जर माझा प्रियकर मला भेटायला आला तर किती बहार येईल. पण तो जमाना असा होता की प्रियकराचं किंवा पतीचंही नाव स्त्रियांच्या ओठावर पटकन येत नसे. तरीही मनातल्या तारुण्यसुलभ भावना व्यक्त केल्याशिवाय मनाला चैन पडत नाही. म्हणूनच आपल्या मनातल्या भावना ही तरुणी या शब्दांमधून व्यक्त करते आहे. जशी अचानक या धरणीवर गर्दत आली वळवाची सर, जशी अचानक या धरणीवर गर्दत आली वळवाची सर, तसे तयाने यावे आज कुणीतरी यावे ओळखीचे व्हावे. टिरिंग टिरिंग वाढणाऱ्या टेलिफोनचा जमाना जाऊन आता जरी प्रत्येकाच्या हातात मोबाईल नावाचं खेळणं आलेलं असलं तरी 40 वर्षापूर्वी बरेच वेळा असं होत असे की काहीही न कळवता एखादा पाहुणा दारात येऊन उभा राहिला तरीही घरची गृहलक्ष्मी आपुलकीने त्याचं स्वागत करत असे. वळवाचा पाऊस जसा औचितपणे येऊन धरणीला चिंब भिजवून जातो तसंच माझ्या प्रियकरानेही ध्यानीमनी नसताना मला भेटायला यावं. या अशा भेटीमुळे आपल्या आवडत्या व्यक्तीला भेटण्याचा आनंद द्विगुणित होत राहतो. कारण दोघांची झालेली ही औचित भेट पुढे कित्येक दिवस मनपटलावर कोरलेली राहते. विचारल्याविण हेतू कळावा त्याचा माझा स्नेह जुळावा, विचारल्याविण हेतू कळावा त्याचा माझा स्नेह जुळावा, हाती हात धरावे आज कुणीतरी यावे, आज कुणीतरी यावे. प्रत्येक स्त्रीच्या मनात एक सुप्त इच्छा असते, ती म्हणजे आपल्या पतीनं किंवा प्रियकरानं आपण काही न बोलता देखील आपल्या मनातली इच्छा किंवा विचार ओळखावा. या तरुणीचीही तीच इच्छा आहे की आमचा स्नेह, प्रेम, एकमेकांविषयी वाटणाऱ्या आपुलकीचं नातं इतकं रेशमी व्हावं की माझ्या मनातले हेतू आणि भावना मी न सांगताही त्याला समजून याव्यात. अर्थातच नंतर काही न बोलता त्याने फक्त माझे हात हातात घेऊन आपल्या प्रेमाची कबुली द्यावी. 40 वर्षापूर्वी आपल्या प्रियकराकडून या तरुणीची एवढीच माफक अपेक्षा असायची. सोडून या घर नाती गोती निघून जावे तया संगती, सोडून या घर नाती गोती निघून जावे तया संगती, कुठे तेही ना ठावे आज कुणीतरी यावे, आज कुणीतरी यावे. तू जर माझ्या मनात काय चाललंय ते मी न सांगताही ओळखलंस तर माझ्यासारखी भाग्यवान मीच असेन. माझ्या मनातलं ओळखणाऱ्या अशा मनकवड्या माणसाबरोबर नात्याचे सर्व बंध तोडून तो जिथे मला घेऊन जाईल तिथे जगाच्या पाठीवर कुठेही जाण्याची माझी तयारी आहे. मी आत्मविश्वासाने ठामपणे एवढं सांगू शकते की माझा विश्वास कधीही खोटा ठरणार नाही. एकमेकांच्या सहवासात हे प्रेमाचं नातं मुरलेल्या लोणच्यासारखं पुढील आयुष्यात बहरत जातं आणि आयुष्य आणखीनच बहारदार होत जातं. मुंबईचा जावई या चित्रपटासाठी लिहिलेल्या गदिमांच्या सहज सुंदर शब्दांना तितक्याच सहजतेने संगीतकार सुधीर फडके यांनी संगीतबद्ध करून आशा भोसले यांनी गाण्यातील आनंदी मूड अचूक पकडला आहे. बराय तर श्रोते हो, पुन्हा भेटूया. धन्यवाद.

0: नमस्कार श्रोते हो, मी मेघना साने आजचे पाहुणे कार्यक्रमात आपणा सर्व श्रोते मंडळींचं स्वागत करत आहे. आज आपल्याकडे आलेल्या आहेत पाहुण्या ठाण्यातल्या मनीषा सिलम. राजाहंस फाउंडेशनच्या त्या संस्थापिका आहेत. राजाहंस फाउंडेशन ही विशेष मुलांची काळजी घेणारी एक शाळा आहे. त्यात त्यांना मुलांना कलागुण शिकवले जातात, त्यांना सांभाळलं जातं. ती शाळा कशी स्थापन झाली त्याची कथा ऐकूया. आणि मनीषा सिलम या स्वतः कवयित्री आहेत, अनेक कला त्या शिकलेल्या आहेत, अनेक विद्या शिकलेल्या आहेत. त्यांच्याकडून जाणून घेऊया हा त्यांचा सगळा प्रवास. नमस्कार मनीषाताई, स्वागत आहे.
1: हो नमस्कार मेघनाताई, नमस्कार. धन्यवाद मला या कार्यक्रमामध्ये बोलवल्याबद्दल. खूप आनंद झाला, मी पहिल्यांदाच अशा तऱ्हेच्या कार्यक्रमामध्ये भाग घेत आहे.
0: हो, पण तुमची माहिती सुद्धा महत्वाची आहे, कारण विशेष मुलांसाठी अशा प्रकारची शाळा सुरू करणं हे खूप मोठं काम आहे. आणि त्यात काही विद्यार्थी येतात, तुमचे म्हणजे वार्षिक संमेलन सुद्धा तुमची होत असतात हे बघते मी. तर ते सगळ्यांना माहित झालंय की अशा प्रकारची ही शाळा आहे. आता ही शाळा अशा प्रकारची सुरू करावी असं तुम्हाला कसं काय वाटलं, कशा वळलात या गोष्टीकडे?
1: हा, पहिली गोष्ट म्हणजे वळली म्हणजे की माझा मुलगा ही आमची जी संस्था आहे किंवा आम्ही जे काम करतो, तो ऑटिझम हा जो एक विकार आहे त्याच्याबद्दलच मी सगळी जागृतीसाठी करतो. तर माझा मुलगा ऑटिस्टिक आहे, म्हणजे जवळजवळ

0: त्या चौथ्या वर्षी आम्हाला त्याचं डायग्नोसिस झालं. मुलांच्या ऑटिझममध्ये कसं असतं की हा एक न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर आहे, याच्यामध्ये मुलांना संवाद साधायला त्रास होतो, जसं अशी बोलणं किंवा नजरेला नजर न मिळणं, एकटंच आपल्याच जगामध्ये राहणं हे पसंत करतात मुलं. पण कसं असतं ह्याचं डायग्नोसिस होत नाही, खूप उशिरा व्हायला वेळ लागतो जरा. कारण कसं की दिसायलाही मुलं अगदी सर्वसामान्य, म्हणजे तुम्हाला शारीरिक वैगुण्य असं काही दिसणार नाही, चेहऱ्यावरून तुम्हाला जरा पण कळणार नाही की ह्या मुलाला काही असू शकतं. कारण दिसायला सुंदर चिकने चोपडे असतात आणि म्हणजे बाकी असतं त्यांचं, त्याच्यामुळे हे कळत नाही आपल्याला. आता माझा मुलगा आता मोठा आहे, तो 28 वर्षाचा आहे, तर तेव्हा तर काहीच अवेअरनेस नव्हतं. आम्ही डोंबिवलीमध्ये राहत होतो आणि डॉक्टर्सना पण बऱ्याच माहीत नव्हतं की ऑटिझम म्हणजे काय किंवा काय. तर त्याच्यामुळे हे नीट समजलं न गेल्यामुळे ही निदानच होत नाही आणि त्याच्यामुळे वेगळ्या तऱ्हेने त्यांना ट्रीट केलं जातं, याला समजतच नाही काही वेगळ्या तऱ्हेने. म्हणजे त्याचं ऑटिझममध्ये कसं असतं की एक टोकाची बुद्धिमत्ता पण असू शकते आणि काय करायला अगदी सर्वसामान्य म्हणजे समजत पण नाही, साध्या साध्या गोष्टी पण समजत नाही. तर माझाच मुलगा असल्यामुळे कसं झालं की मी बऱ्याच वेळा त्याच्या संदर्भात कुठे ना कुठे लिहित होते वगैरे. आणि मग जेव्हा फेसबुकशी परिचय झाला तर तेव्हा 2012 मध्ये माझ्या कविता वगैरे मी ह्याच्यामध्ये टाकत होते, तेव्हा माझ्या काही मित्रमैत्रिणींनी सांगितलं की, आणि मी ऑटिझम बद्दल पण बोलत होते, तर तेव्हा त्यांनी मला हे केलं की तू असं ऑटिझम विषयी काही एखादा ग्रुप का सुरू करत नाही, की जेणेकरून बाबा तुझ्यासारखे पालक आहेत किंवा लोकांना त्याच्याबद्दलची माहिती मिळेल, जे तू आम्हाला सांगतेस ते अजून लोकांना काही समजू शकतो.
1: बरोबर.
0: आणि मी ते अगदी सिरियसली घेतलं, म्हणजे कसं मला अगदी म्हणजे खात्री नव्हती की काय कोण कसा रिस्पॉन्स मिळेल. तर मी माझ्याच आपल्या मित्रमैत्रिणीला ते सुरू केलं सुरुवातीला, असं विचारायला काही माहिती नव्हतं ऑटिझमचं, पण सुरू केलं. आणि मग वेगळे त्याच्या संदर्भातले एक कुठे कुठे आलेली माहिती देत होते, स्वतःचे अनुभव, विशेष पालक वगैरे कोणी नव्हती. पण नंतर मग आम्ही काय झालं, एक वर्षभर मी साधारण 2013 सुरू केला ग्रुप, तो ग्रुप असा सुरू केला की तो राजहंस नावाने सुरू केला.
2: पण
0: माझी कविता आहे
2: व्हॉट्सअप
0: काय ते
2: व्हॉट्सअप ग्रुप
0: नाही फेसबुकचा ग्रुप.
2: हा,
0: आणि तो राजहंस एक नावाने, कारण माझी कविता त्या आपली जी कविता आहे ना, गाणं आहे ना लता मंगेशकर, हा, त्याच्यावर माझी एक कविता आहे, तर ती कवितेचं टायटल होतं ते, तर म्हणून मी तेच दिलं त्या ग्रुपला की तो राजहंस एक नावाने. आणि त्याच्यानंतर पण म्हणजे एक वर्षभर आम्ही बरंच असं ह्या प्रकारचं करत गेलो, अनेक माहिती देत गेलो. पण नंतर फेसबुकवर खूप कमी माणसं असतात, म्हणजे कसं एवढं अवेअरनेस होऊ शकत नाही जेवढं प्रत्यक्षरित्या केलं जाईल. मग त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये काही पालक आले आणि त्यात सुमारास मी एका आपल्या आदित्य बांदेकरांच्या होम मिनिस्टरमध्ये मला भाग्याची संधी मिळाली होती, तर हा 2014 आणि मग त्यानिमित्ताने कसं तेव्हा मी पण पूर्णपणे ऑटिझम बद्दलच बोलले, बिचारा माहिती नव्हतं ऑटिझम काय, तर म्हणजे मला कारण सतत ते बोलायची सवय, तर त्यांना पण खूप आहे की त्याच्यानंतर मग मात्र ग्रुपमध्ये कुठे करून म्हणजे जगभरात मला फोन आले आणि आता पण त्या ग्रुपमध्ये आले वेगळ्या याचे लोक आहेत, भोपाळहून आले, अजून बरेच वेगळ्या ठिकाणाहून लोकांनी आम्हाला जॉईन झालं. आणि मग त्याच्यानंतर मला असं वाटलं की आपल्याला आता प्रत्यक्षरित्या काम करणं, मग आम्ही 14 वर्कशॉप सुरू केले छोटे छोटे, म्हणजे आपलं पेपर बॅग मेकिंग, चॉकलेट मेकिंग, असं त्यानिमित्ताने पालक यायला लागले, पालक असे जोडायला लागले, म्हणजे एकमेकांची असं ओळख व्हायला लागली. असं करत करत ती एक मुवमेंट आतापर्यंत 70 आम्ही वर्कशॉप केली, आणि म्हणजे पालकांचं मार्गदर्शन म्हणावं असं म्हणा, छोट्या मोठे जे स्पीकर्स आहेत याच्या तज्ज्ञ लोक आहेत त्यांना आम्ही बोलवलं, पालकांना त्याची माहिती दिली, असं करत करत करत मग त्याच्यानंतर असं वाटलं की ह्याला काहीतरी कम्प्लीट, म्हणजे ह्याला काहीतरी ठोस काहीतरी स्वरूप दिलं पाहिजे, म्हणून मग 2015 आम्ही संस्था स्थापन केली, म्हणजे हे केलं फॉर्म केलं. आणि मग जेव्हा नाव द्यायचं तेव्हा राजहंस पर्याय नव्हता आम्हाला, त्यामुळे तो राजहंस म्हटलं फक्त राजहंस राहिला, मग त्याचं राजहंस फाउंडेशन झालं 2015 ती संस्था, म्हणजे आता 10 झाली या वर्षी त्याला आम्हाला. आणि हा मग त्यानंतर काम चालूच आहे. आणि करता कसं होतं की नुसतं संस्थामध्ये आम्ही विवियानामध्ये आम्ही रॅली काढ हे केले, कार्यक्रम केले, आमची मुलं बरीच गुणी आहेत. ऑटिझम मध्ये कसं असतं की संगीत नृत्य याच्यामध्ये पण लोक मुलं, कारण ही लोक ना यांचं कॉन्सन्ट्रेशन खूप असतं, म्हणजे इतकी एकाग्रता असते ना, जर तुम्ही त्यांना एक काम दिलं तर ते कंटिन्यू करत राहतील तेच काम, त्यामुळे आपल्याकडे ना त्यांचं ते गुणाची कदर होत नाही म्हणलं तरी चालेल एक प्रकारची.
2: हो हो हो, पण मग आता तुम्ही क्लास असा स्वरूपाचं एक म्हणजे किंवा शाळा स्वरूपाचं असं काही जात घेतली का जागा?
0: नाही ते काय झालं 2016 मध्ये मग मी म्हणजे माझ्या ह्याचं सगळ्यात प्रेरणास्थान मी तो ओमच होता, तर तो ना बऱ्याच ठिकाणी जात होता, पण आम्हाला कसं पालकांना वेगवेगळ्या ठिकाणी असे काही अनुभव असे फार काही चांगले अनुभव येत नाही बऱ्याच वेळा, असं निराशाजनक हे होतात. मग ते 6 महिने साधारण तो घरी होता कशासाठी, त्याला पीठचा त्रास होत होता वगैरे असं होता. आणि मग तो ना रोज रात्री एकच गाणं गायचा, कोयने जाने अपना फ्युचर क्या होगा, कोयने जाने अपना फ्युचर जायची. मी तर मला ना 2-3 दिवस झाले मी म्हटलं हा काय असं तात्पर्य असं, आणि मला एकदम डोक्यात प्रकाश पडला की ह्याला असं वाटतं की आपल्या आयुष्यामध्ये मला काहीच वाटत नाही पुढचं फ्युचर दिसत नाही आपलं किंवा असं. आणि मी म्हटलं अरे आपण काय करते, आणि मग मला असं वाटलं की याला करायला पाहिजे. आणि मग आम्ही 2016 मध्ये वोकेशनल आणि मग तिथे आम्ही वेगवेगळ्या गोष्टी शिकवायला सुरुवात केली. याच्यामध्ये माझी रश्मी बर्वे म्हणून मैत्रीण आहे, ती डोंबिवलीहून 2 मुलांना घेऊन यायची, आणि आम्ही बाकी जास्त कोण नव्हतो म्हणजे एवढे जण होतो, आणि बाकीच्या मैत्रिणी येऊन जाऊन असायच्या. दीपा गोसाल म्हणून डान्स वगैरे शिकवायची वगैरे, असे बरेच जण आमचे सगळे होते. पण म्हणजे कसं झालं हे आम्ही शिकत शिकत गेलो, आम्हाला काही अनुभव नव्हता, पण आई जगातली एक सर्वश्रेष्ठ गोष्ट आहे जी आपल्या मुलांसाठी
2: आणि असं झाल्यानंतर अजून तिचं बळ वाढतं.
0: आई म्हणजे कुठली आई असं, आणि ती अशी जर स्पेशल मुलाची आई असेल तर ती मग, आणि त्याच्यामध्ये आम्हाला कळलं ना की आपल्या मुलांना काय येतं काय नाही येतं. मग ज्या ज्या मुलांची जी जी हे आहे कपॅसिटी त्याच्याप्रमाणे आम्ही जात गेलो की कोणाला कशामध्ये हे आहे रस आहे, कोणाला कशामध्ये गती आहे, हे बघत बघत बघत. आणि आम्ही एक ठरवलं की आपण कुठलंही लेबल म्हणजे असं लेबल म्हटलं की असं स्पेशल मुलांसाठी आहे बाबा तर एवढं देईल त्यांना असं काही नाही. जे जे नॉर्मल मुलांना जे जे तुम्ही लागू करू शकता जे जे शिकवू शकता ते सगळं शिकवायचं, भले त्यांना येऊ नाही येऊ. त्याच्यामुळे मग योगा असो, नृत्य असो, संगीत असो, कम्प्युटर असो किंवा हस्तकला असो, या सगळ्या गोष्टी त्यांना आम्ही एक्सप्लोअर केल्या, म्हणतात ते सगळं त्यांच्या समोर हे केलं. आणि त्याच्यामुळे काय झालं कितीतरी जण आमच्यापैकी उत्तम कीबोर्ड वाजवतात, आता तुम्हाला कार्यक्रम आमचा आहे तुला कळेलच, सुंदर नाचतात गातात, आणि हस्तकला तर तुम्ही विचारू नका ते खूपच सुंदर करू शकतात. कारण यांना एक टॉलरन्स वाढवायचं असेल तर एका ठिकाणी बसून त्यांना काहीतरी करायला शिकवलं पाहिजे. त्यांना आवडत नाही ही गोष्ट वेगळी, कारण हे बरेपैकी लेथार्जिक असतात म्हणजे आळशी असतात, त्यामुळे ह्यांना जरा करून घेणं जरा कठीण असतं तसं. पण म्हटलं ना की आणि ह्याच्यामध्ये कसं असतं की आपल्या मुलाला साधारण कशाची आवड आहे किंवा काय आहे कुठे कल आहे हे जरा आयांनाच समजतं शक्यतो, त्यामुळे ह्याच्यामध्ये मातेचा रोल फार प्रॉमिनंट असतो.
2: हो हो, पण तरी वाटतं मनीषा की समजा एखाद्या मुलाला आणून सोडायचं आहे तुमच्याकडे तर मला तो पत्ता तर मिळायला पाहिजे, आहेत कुठे क्लासेस जागा कुठे?
0: बघा आता काय आहे ना आम्हाला काही आम्ही संपूर्ण इतकी 10 वर्ष आम्ही भाड्याने हे घेतोय, 3 वर्ष आम्ही इलेक्ट्रिसिटी टॉवरला होतो, त्याच्यानंतर 2 वर्ष इकडे बिराड असल्यासारखं 2 वर्ष आम्ही इथे चौपाड्याला आहोत. राम आम्ही आता नवीन जागा घ्यायचं चाललंय आमचं रामरीत रोडला मागच्या बाजूला म्हणजे पीएन गर्दीच्या मागच्या बाजूला.
2: अच्छा, पीएन गर्दी
0: सेवा संघाची एक जागा आहे तिथे आहोत आम्ही.
2: अच्छा, आता तिथे किती विद्यार्थी आहेत?
0: 15-30 खूप मोठी नाहीये ना असं, त्याच्यामुळे आहे 2 विभागमध्ये आहे म्हणजे काही 1 वाजेपर्यंत त्यांना गरज जास्त आहे अशी मुलं आहेत.
2: बरोबर, अर्थात तशा 4-5 मुलांना सांभाळणं सुद्धा कठीणच आहे ग. मग आता एवढ्या सांभाळताना शिक्षक कुठे आहेत आणि ते काय शिकवतात?
0: हो शिक्षक आहेत ना, स्पेशल एज्युकेटर आहेत, स्पोर्ट्सचे शिक्षक आहेत, संगीताचे शिक्षक आहेत. तर आमच्याकडे मुलं सगळी जवळजवळ सगळीच मुलं मला वाटतं 10वीला बसली आहेत, 10वी झालेली आहेत आमच्याकडे.
2: आणि अभ्यास पण शिकतात?
0: हो हो, एनआयएस म्हणून आहे एक बोर्ड आहे, तर तो नॅशनल ओपन स्कूल म्हणून आहे, तर त्या परीक्षा दिली जातात. त्याच्यामध्ये अभ्यासक्रम अवघडच आहे, सोपा विभाव नाही. पण त्याचे फायदा असा आहे की 5 अटेम्प्टमध्ये तुम्ही पास होऊ शकता. त्याच्यामध्ये कसं तुम्ही 2 घेतले नंतर 1 सोडा 3 घेतले असं करत तुम्ही जाऊ शकता, असं करत ती 10वी पास होऊ शकतात, 12वी पास होऊ शकतात हे सगळं. त्याच्यामुळे म्हणजे ज्यांना शिकायची आवड असते आमच्याकडे ते मी म्हटलं ना तुम्हाला रश्मी बर्वे म्हणून आहेत, तर त्या आहेत आमचे दुसरे सर आहेत, ते सगळेजण शिकवतात. आणि आमच्याकडे कॉम्प्युटरचं पण आम्ही आता आम्ही मग प्रिंटिंगचं मशीन घेतलंय तर मुलांना ते पण शिकवलं जातं. म्हणजे त्यांना ऍक्च्युली मग हँडलिंग करायला काहीच जणांना जमतं, अदरवाईज आम्ही ह्याच्यावरती त्यांना कॉम्प्युटरवरती त्याची प्रिंट काढायची असते, ते दाखवतो कशा तऱ्हेने केलं जाईल वगैरे असं.
2: वर्षभर त्यांना काही ना काही ऍक्टिव्हिटी
0: हो हो
2: त्यांना काहीतरी आपण
0: आणि सणाचे सगळे असतातच ना आपले, राखी असतो, दिव्यांचं हे असतं, ते चालूच असतं, तोरण चालू असतात, गणपतीला माळा सुरू असतात आणि ज्वेलरी मेकिंग आमचं खूप बरं असतं त्याच्यामुळे त्याच्यामध्ये पण असं आहे. कारण मुलांना ना या ना असं कंटिन्युटी मध्ये काम म्हणजे कसं आता बिडिंग म्हणतात ना ज्याला ओवणे, हे ह्या मुलांना करून घ्यावं कारण ते ना त्यांना आवडतं, कारण त्यांना एक सारखी प्रक्रिया आवडते मोनोटोनस म्हणजे ते थोडं मग त्याच्यामुळे आपल्याकडे भरपूर काम होतं.
2: बालरंगभूमीचं संमेलन होतं ना, बालरंगभूमीचं विशेष मुलांचं संमेलन आम्ही जेव्हा केलं होतं
0: हो
2: स्टॉल होता त्याच्यामुळे मला माहिती कळली, त्या स्टॉलवर विविध ठेवल्या होत्या आणि त्या सगळ्यांनीच केलेल्या होत्या, ते खूप आवडलं मला की एवढं सुंदर करतायत अशा बऱ्याच शाळा तिथे आल्या होत्या. पण तुमचं आता स्पेशली ऑटिझम बद्दल माहिती मिळावी म्हणून मग मी विचारायला गेले की हा कसा असतो. आता ऑटिझमच्या मुलांना कुठलं असं औषध नसतं ना की ते त्याच्यातून बरे होतील?
0: नाही, पहिली गोष्ट ऑटिझम हा रोग नाही, ही पहिली गोष्ट. ऑटिझम ही अवस्था आहे, एक प्रकारची अवस्था बदलत नाही, ही पहिली गोष्ट. त्याच्यामुळे कसं आहे रोग ह्याला औषधं कशासाठी असतात तर काही मुलांना खूप हायपर ऍक्टिव्हिटी असते, काही फीड्स येतात तर ती त्याच्या त्याच्या संदर्भातली असतात.
2: अच्छा.
0: हायपर ऍक्टिव्हिटी खूप वाढली असेल एखाद्या मुलाची तर त्याला दिली जातं तात्पुरतं, किंवा त्याच्यांना येतात आणि ऑटिस्टिक डिफरन्सी येतात फीट कारण न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर असल्यामुळे जवळजवळ संबंध आहे ना त्याचा, त्याच्यामुळे बऱ्याच मुलांना येते हे प्रश्न. पण कसं आहे ना आता हे आलेच आहे म्हणल्यानंतर तुम्हाला स्ट्रॉंग त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे एक्सेप्टन्स स्वीकार, म्हणजे कसं की आहे ना जे आहे ते आहे त्याला नकारून नाही, कारण बऱ्याच वेळा काय होतं पालक नकाराच्या भूमिकेत जास्त जातो की नाही आमच्या मुलाला काय नाही झालं तसं काय फार काय नाही, अहो तो खूप हुशार आहे तो हे काहीतरी आहे ना, कारण जो तोपर्यंत
2: हा म्हणजे पालकली गोष्टी करावं लागेल की
0: आहे आपल्या मुलामध्ये काही प्रॉब्लेम आहे ना, ठीक आहे ना, तर मग मग त्याच्या मग त्याच्यामुळे आपल्याला जेव्हा कसं काय होतं ना इथे सगळ्यांची हल्ली कसं ना खूप शिक्षित आहेत पालक, तरुण पिढी तर खूपच त्यांनी खूप वाचलेलं आहे, इंटरनेटवरून ज्ञान घेतलेलं आहे सगळं आहे, तर त्याच्यामुळे कसं होतं की जास्त ज्ञान पण काही फार बरं नसतं बऱ्याच वेळा, कारण प्रत्यक्षात ते उद्योगात येत नाही असं असतं ना. आणि यांना मी सांगू का म्हणजे ही माझा फंड आहे की ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची थेरपी म्हणजे लव थेरपी, तुम्ही मुलांवरती प्रेम करायला शिका, तुम्ही जेव्हा स्वीकारता ना तेव्हा तुम्ही ते प्रेम करता की आपलं मूल कसंही असो तरी त्याच्यावरती प्रेम करणं फार महत्वाची गोष्ट आहे, ते जसं आहे तसं स्वीकारणं पहिली गोष्ट
2: स्वीकारावं
0: लागतं. तर म्हणजे म्हटलं ना जगातल्या सगळ्या म्हणू शकता जर तुम्ही त्या व्यक्तीला आपण प्राण्यांना प्रेम करतो मग माणसांना का नाही करत,
2: हो ना.
0: हा
2: बरोबर. पण तुमचा नातलगांचा काय अनुभव आहे आता तुम्ही तुमच्या मुलाला प्रेम केलं त्याला वाढवलंय
0: कसं? हो काही एक्सेप्टन्स लेवल आहेत कारण कसं ना आपण त्यांना हे करायला एक्सेप्टन्स लेवल आहे त्याच्यामध्ये काही वाद नाही असं, पण असं असतं ना एक थोडं सॉफ्ट होतेच फॅमिली नाही म्हटलं तरी ना, कारण कसं सुरुवातीला लहानपणी मुलं खूप भायकर असतात म्हणजे जी छोटी मुलांची मला जास्त वाईट वाटतं ज्यांच्या पालकांना, कारण ती इकडून एक माझा मुलगा हा आमचा हिरो माझा मुलगा पण एक मिनिट बसायचं नव्हतं तिथून तिथे तिथून तिथका लावायचं ना काही विचार नव्हतं, तर आपण लोकांना कसं दोष देणार जर आपण म्हणजे कसं की हे एवढ्या व्यवस्थित लेवलचे हायपर ऍक्टिव्हिटी मुलं आहेत तर म्हणजे कसं ना की प्रत्येकाची सहनशीलता नसते ना तशी.
2: पण तुमच्या मुलाला भाऊ किंवा बहीण आहे का? आणि मग तिच्या
0: बहीण आहे ना माझी, हो मला मुलगी आहे मोठी मुलगी आहे म्हणजे दोनच पैशाने मोठी ती फिजिओथेरपिस्ट आहे ती कॅनडाला असते, तर तिने खूप बघितलं त्याला म्हणजे ते दोघं इतके त्याची ती एकुलती एक बेस्ट फ्रेंड होती आणि तिला पण त्याचा म्हणजे तो म्हणजे जग माझं म्हणजे खूप प्रेम आणि म्हणजे कसं त्या दोघांमध्ये अतिशय प्रेम होतं आणि आहेच म्हणजे आता ती तिथे गेले तरी तिथं लक्ष असतं रोज ती विचारते काय केलं काय केलं काय सगळं
2: एक
0: हो हो अगदी अगदी म्हणजे खूपच झालं.
2: आणि आता तुमचं गॅदरिंग म्हणजे स्नेह संमेलन वगैरे कधी?
0: आमचं ना 18 तारखेला इथे काशीनाथला 4 ते 7 मध्ये मिनी थिएटर मध्ये गॅदरिंग दूरदर्शन आहे. त्याचबरोबर एक आमची मैत्रीण आहे मुंबईची प्रज्ञा प्रज्ञा, तर तिचं लघुनाट्य करते तर ते ऑटिझमच्या संदर्भात आहे. म्हणजे आम्ही तिला सांगितलं कारण आम्ही बऱ्याच वेळा करतो आम्ही म्हटलं होतं की बाहेर केलं तरी, तर ती त्याच्यामध्ये समाज आणि ऑटिझम याच्या संदर्भात एक छोटीशी मॅटोक्लिस म्हटलं तरी चालेल 15-20 मिनिटाची आहे. हा तर ती सादर करणार आणि माझ्या पण कवितेच्या पुस्तकांचं प्रकाशन सोहळा आहे.
2: मग तुमच्या
0: आणि आता तुमच्या काय काय
2: नृत्य वगैरे
0: हो आहे ना सगळं
2: हो ना
0: म्हणता आहे ना हो हो.
2: अच्छा आणि मग मुलांचे येणार असतील किंवा ओळखीचे पण येणार असतील ना त्यांना कळेल त्यांची
0: हो. आतापर्यंत कितीतरी म्हणजे भाग आहे सात आठ वर्ष आमचं हे सगळं करायचं आणि हे सगळं आम्ही पालक मॅनेज करतो. आम्हाला कोणी आता थोडीशी मदत मिळते तिकडून वगैरे, अदरवाईज आमचं आम्ही नुसतं आम्ही पालक मंडळी म्हणजे आहेच आम्ही मुख्यतः
2: होते. काही पालक त्या दिवशी बालरंगभूमीच्या संमेलनात विशेष मुलांच्या
0: संमेलनात
2: त्यांचा
0: बघितलं तुम्ही ना,
2: आम्ही जसे वयस्कर होत जातो तसे आम्ही आम्हाला या मुलांची काळजी भाऊ कोण असेल असं पुढे पुढे आम्हाला एक
0: हो हो. तर आता हा तुम्ही बरं मला हा प्रश्न विचारला की आता माझा पण मुलगा मोठा आहे त्याच्यामुळे आमच्या समोर सगळ्यांचा तो एक मोठा प्रश्न आहे की आपल्यानंतर काय
2: मुलांचं.
0: याच्यासाठी आम्ही बालकांनी मिळून तिथे जागा घेतली आहे छोटीशी गुंठ्याची अंजूर पाट्याला. हा तर तिथे आम्ही आता त्याचं चाललंय सध्या तिथे आम्हाला ह्या मुलांसाठी म्हणून बांधायचं म्हणजे एक ज्याला रेसिडेन्शियल सेंटर म्हणा वसाहत म्हणा असिस्टेड लिव्हिंग कम्युनिटी असं आम्ही त्याला आश्वस्त नाव आहे त्याचं. तर आश्वस्त म्हणजे असं की आश्वस्त म्हणजे तिथे आम्ही 30 मुलांची सोय करायचं आमचा हे
2: आहे.
0: तिथे आम्ही पण असतो कारण आमचं मॅनेजमेंट आमचं म्हणजे ह्या सगळ्यावरती आम्ही स्टाफ नेमून सगळं करू त्याचं संपूर्ण हे पालकांकडे असणार आहे सगळं. कारण कसं कुठलाही गैरप्रकार कुठलाही काही व्हायला नको त्याच्यामुळे मुली पण आहेत मुलं पण आहेत असं आहे. म्हणजे कसं आम्हाला आम्ही असताना एक शांतपणे की बाबा आपली मुलांची चांगली देखरेख घेतली जात आहे
2: की जो त्यांचा शेवटपर्यंत काळजी घेईल.
0: हो ना हो हो हो. आणि कसं ना ह्याच्या संस्थांची फार गरज आहे ऍक्च्युली भारतामध्ये फार कमी आहेत अशा संस्था म्हणजे ते लोक म्हणजे करायला जगत नाहीत कितीतरी कारण कसं की होईल की नाही किंवा कसं वगैरे असं. तर आम्हाला असं वाटतं की आपण जर सक्सेसफुली करू शकलो तर आपण एक रोल मॉडेल बनवू शकतो आणि आपली लोकांनी कॉपी केली तर खूप आनंद आहे. म्हणजे कसं की त्यांना पण उपयोग होईल ना असं.
2: हो खूप छान वाटलं इतकी छान माहिती आहे. रेडिओच्या माध्यमातून महाराष्ट्रातच नव्हे तर ती परदेशात सुद्धा पोहोचू शकते माहिती.
0: तर हो
2: का जागृत होईल की काय काय करू शकतो आपण मुलांसाठी आपण ते कशी घडवून आणू
0: अगदी अगदी.
2: आणि काही लोक सेंटरवर पण येऊ शकतात.
0: हो
2: धन्यवाद
0: नक्की नक्की खूप धन्यवाद अगदी खूप मनापासून आभारी आहे.
2: शुभेच्छा.

भावार्थ दासबोध, निरूपणकार पद्माकर देशपांडे. भाग 245, दशक 19, समास 9, राजकारण निरूपण नाम समास. जय जय रघुवीर समर्थ. ज्ञानी आणि उदास असलेल्यांना समुदायाचा हव्यास नको, त्याने अखंड सावकाश एकांतपणा अनुभवावा. ज्याला युक्तिप्रयुक्ती समजतात, अखंड चिंतन करीत असतो, त्याला प्राणीमात्रांची स्थिती कशी आहे ते समजतं. पण अखंड चिंतन करीत नाही, त्याला काही उमजत नाही, त्याला दिवाळखोर असं म्हणता येईल. एक इनामी वतन साधतात, एक सहज गमावतात. व्यापकपणाची स्थिती अशी आहे. जे जे मनामध्ये धरलं ते ते आधीच समजलं, जे जे कृत्रिम आहे ते सहजपणे खुंटलं. अखंड राहिलं तर जवळीक साधते, अतिपरिचय घडला की मग अवज्ञा घडते. म्हणून विश्रांती घेता कामं नये. माणसाने आळस घेतला तर मग कारभारच बुडून जातो. समुदायाच्या मनातील हेतू चुकत गेला. उदंड उपासनेची कामं करावी, नित्य नियमाने करीत जावे. कृत्रिम गोष्टी करण्यासाठी त्यात अवकाश घेऊ नये. चोर असेल त्यालाच भांडारी करावा, तो चुकला की सांभाळावा, हळूहळू त्याचा मूर्खपणा काढावा. या सगळ्या पूर्वीच्याच गोष्टी. प्राणी कोणी कष्टी होऊ नये, राजकारणाद्वारे आकर्षून घ्यावे. नष्ट असेल त्याच्याजवळ नष्ट योगा द्यावे. वाचाळ्याच्या पुढे वाचाळाला आणावे. आपल्यावर चुकीचा आरोप येऊ देऊ नये. काट्याने काटा काढावा, परंतु ते कळू देऊ नये. कोणी गबाळेपणाची पदवी दिली तर असू द्यावी. नकळतपणे काम तात्काळ होते, गवगवा झाल्याने ते चमत्कार होत नाहीत. सेवकांना आपलं ऐकण्याची आवड निर्माण व्हावी, पाहिल्यावर बळकट व्हावी. सेवकांना परखेपणा वाटता उपयोगाचा नाही. कोणतंही काम केलं तर होतं, ते नाही केलं तर मागे पडतं. त्यामुळे ढिलेपणा असू नये. जो दुसऱ्यावरती विश्वासला त्याचा कार्यभाग बुडाला. जो आपण स्वतः कष्ट करीत गेला तोच भला ठरतो. सगळ्यांना सगळं कळलं तर ते उघड झालं, असं घडायला नको. मुख्य सूत्र हाती घ्यावं, करायचं ते मग लोकांकरवी करावं. राजकारणामध्ये अनेक धूर्त लोक जमवावे. बोलके, पैलवान, वादपटू यांच्याशी दावा मांडावा. दुर्जनांचं राजकारण वाढेल असं करू नये. गावगुंडांना समोर उभं करावं, पकडून त्यांची मस्ती झिबावी, रगडून त्यांचं पीठ करावं, नंतर पुन्हा सावरावं. बुडवू नये. दुष्ट ध्वजांना भ्यायलं तर राजकारण होऊ शकत नाही. त्यामुळे सगळं बरं वाईट प्रगट झालं. समुदाय मोठा पाहिजे तर तंबूच्या दोऱ्या म्हणजे व्याप देखील मोठा असावा. मठ करून गर्व करू नये. दुर्जन प्राणी ओळखावे पण ते प्रगट करू नये. सज्जनांसारखं त्याला महत्त्व द्यावं. ज्यांमध्ये दुर्जन प्रगट झाले तर मग अखंड खटपट करावे लागते. म्हणून ती वाट पुसून टाकावी. गनिमांच्या फौजा पाहिल्यावर रणशूर असतील, त्यांच्या भुजा फुरफुरतात. असा राजा पाहिजे की त्याने परमार्थाचा पक्ष घेतला पाहिजे. त्याला पाहिल्यावर दुर्जन लोकांना धाक वाटला पाहिजे. त्यांना प्रचितीचे तडाखे दिले पाहिजेत. मग पाखंडी लोकांच्या बंडाची सहज धुळदाण होते. हे धूर्तपणाचं काम आहे. राजकारण नियमाने करावं. कुठेही ढिलेपणा असू नये. जो कुठेही दृष्टीस पडत नाही त्याच्या ठाई ठाई गोष्टी वागविलास करून सर्व सृष्टी व्यापली आहे. मूर्ख असेल त्याच्यासमोर मूर्ख आणावा. गुरगुरणारा असेल त्याच्यापुढे गुरगुरणारा आणावा. दांडगा उद्धड असेल तर लुच्चा असेल तर त्याच्यामुळे लुच्चा आणावा. जसाच तसा जेव्हा भेटतो तेव्हा राजकारण होतं. इतकं होतं पण कोण करतंय? धनी दृष्टीस पडत नाही. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे राजकारण निरूपण नाम समास 9 समाप्त. जय जय रघुवीर समर्था.

0: नमस्कार, मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतो आहे. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया,
1: श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. आसक्ती भगवंताची असावी. कोणत्याही धर्माची आपण कधीही निंदा करू नये. प्रत्येक धर्मात निरनिराळे विधी लावलेले असतात. धर्माला विधींची फार जरुरी असते. विषयसुद्धा आम्ही विधीनं भोगतो. आम्ही गंगेवर स्नानाला जातो असं म्हणतो. खरोखर मनानं आपण गंगेवर गेलो तरी चालू शकतो. तेव्हा गंगेला स्नानाला जाऊन अपवित्र मनानं परत आलो तर त्या स्नानाचा काय उपयोग? नाम घेऊन विषयाचा धंदा केला तर काय उपयोग? कर्माची बंधनं तुटावीत म्हणून शास्त्राची बंधनं पाळावी लागतात. देवाला पैसा देण्याचा हेतू हाच आहे की माझा लोभ कमी व्हावा. खरं म्हणजे आपल्याला कर्म केल्याशिवाय कर्मतच नाही, पण आपण फळाची आशा उगीचच करत बसतो आणि इथंच आपलं चुकतं. काहीही न करता राहणं मनुष्याला शक्य नसतं. उदाहरणार्थ एखाद्याला सांगितले की हातपाय न हलवता काही न करता स्वस्थ राहा, तर ती त्याला शिक्षाच होईल. जर काहीतरी करणं जरूरच आहे तर मग उचितच गोष्ट करावी ना. जी गोष्ट बंधनाला कारण होते ती विपरीतच असते. कर्तेपणाच्या अभिमानानं केलेलं कर्म हे असं विपरीत कर्म आहे. ज्ञानावस्थेमध्ये झालेलं कर्म पूर्णच असतं. त्या अगोदरचं कर्म पूर्ण होत नाही. धर्म तरी काय सांगतो? तर प्रत्येकानं आपलं कर्तव्य करावं. पण कर्तव्य तरी कशासाठी करायचं? तर ते भगवंतासाठी. भगवंताच्या ठिकाणी श्रद्धा ठेवून कर्तव्य करावं, तरच मानव सुखी होईल. सुधारणांनी सोयी केल्या म्हणजे देहसुख वाढवलं, त्यानं परावलंबित्व मात्र आलं, आणि परावलंबनामध्ये खरं सुख नाही. लौकिक विद्या ही खरी विद्या नव्हे, अविद्याच आहे ती. विद्येनं एक समाधान तरी मिळालं पाहिजे किंवा हमखास पैसा तरी मिळाला पाहिजे. या दोन्ही गोष्टी तिनं साधत नाहीत. विद्वानाला सुद्धा मला नोकरी द्या म्हणून अर्ज करावा लागतो. म्हणजे ती विद्या स्वयंप्रकाशी नाही. जीवनाला हवा, पाणी, अन्न या वस्तू आवश्यकच आहेत. त्या कशाही मिळवाव्यात, पण बाकीच्या वस्तू काही आवडीखातर तर काही लौकिकात जरूर म्हणून पाहिजेत. पैसा असेल तर दैन्यवान राहू नये, पण त्यामध्ये आसक्ती असू नये. आसक्ती भगवंताच्या ठिकाणी असावी आणि इतर प्रापंचिक वस्तूंबद्दल उदास असावं. मला कुणी शत्रू नाही आणि मित्रही नाही, अशी ज्याची खरी वृत्ती तो सुखी. जो कशावरही अवलंबून नाही, ज्याच्या आड काहीही येत नाही, तो मुक्त समजावा. देहाला कुठेही लागलं तरी आपल्याला जाणीव होते. त्याप्रमाणे मनाच्या सर्व वृत्तींमध्ये भगवंताचं स्मरण असणं हेच अनुसंधान आहे. हीच विद्या आहे. हाच खरा धर्म आहे आणि हेच परमार्थाचं सार आहे. ज्याच्या प्रपंचामध्ये पाठीराखा परमात्मा आहे, तो प्रपंचच त्याचा परमार्थ होतो.
2: जानकी जीवन स्मरण जय जय राम.
0: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात.

0: नमस्कार रसिक श्रोते हो.
1: मंडळी, मी विश्वास देशपांडे. तुम्हा सर्वांचं भारतरत्नांवर बोलू काही या कार्यक्रमाच्या 35व्या भागामध्ये मनपूर्वक स्वागत करतो. मंडळी, आपण सध्या पाहतो आहोत ते भारतरत्न JRD टाटा यांचं अतिशय प्रेरणादायी असलेलं हे चरित्र. मागच्या भागात आपण पाहिलं की जेहला फ्रान्सचं नागरिकत्व त्याच्याकडे असल्यामुळे त्या नियमानुसार पहिलं महायुद्ध जेव्हा संपलेलं होतं त्या नियमानुसार त्याला सैन्यामध्ये भरती होऊन प्रशिक्षण घ्यावं लागणार होतं आणि त्यासाठी तो दाखलही झालेला होता. आणि हा त्याचा प्रशिक्षणाचा कालावधी मात्र फार कसोटी पाळणारा होता, बरं का मंडळी? त्या काळात घोड्यावर आयटीत बसून दौड करणारे सैनिक जेहला फार आवडायचे. मग आपणही घोडदळात जावं असं त्याला वाटत होतं आणि त्यामुळं त्याने घोडदळात प्रवेश घेतला. पण ते प्रशिक्षण पूर्ण करणं ही सोपी गोष्ट नव्हती. त्याला अनेक प्रकारच्या त्रासांना सामोरं जावं लागलं. राहण्याखाण्याची व्यवस्था नीट नव्हती, शिवाय घोड्यावर बसण्याची सवय नसल्यामुळं त्याच्या पार्श्वभागाला सूज येऊन फोड आले. पण मंडळी, अशातच एक चांगली संधी त्याच्यासाठी चालून आली, बरं का? त्याला टायपिंग येतं हे कोणाकडून तरी कॅप्टनला कळलं आणि त्यानं त्याला आपल्या ऑफिसमध्ये कारकून म्हणून ठेवून घेतलं. पुढे एका कर्नल साहेबांच्या प्रशस्त ऑफिसमध्ये बसून त्याला काम करायची संधी मिळाली. आता त्याला राहण्यासाठी पलंग वगैरे सुविधा असलेली स्वतंत्र खोली मिळाली. रोजचा परेडचा खडतर त्रास कमी झाला. फ्रान्समधील लष्करी अधिकाऱ्यांचे रजेचे अर्ज आता तो टाईप करायला लागला. मंडळी, शिकलेली कोणतीही गोष्ट वाया जात नाही हे जेहला या प्रसंगानं शिकवलं. त्यानं त्यावेळी जहाजावर शिकून घेतलेली टायपिंगची कला आता अशा रीतीनं त्याला उपयोगात आली होती. आता जेहचं एक वर्षाचं प्रशिक्षण पूर्ण होत आलं होतं आणि पुढील प्रशिक्षण हे ऐच्छिक होतं. ते घ्यावं असं त्याला वाटत होतं कारण ते घेणाऱ्यांना फ्रान्समधील प्रसिद्ध असलेल्या सेमूरच्या अश्वशाळेत प्रशिक्षणासाठी पाठवलं जाणार होतं. पण तत्पूर्वी त्याला आपल्या वडिलांचा सल्ला घ्यावा असं वाटलं. त्यानं आपल्या वडिलांकडे तशी परवानगी मागितली. RD त्याला म्हणाले, अरे तुझं एक वर्षाचं आवश्यक असलेलं प्रशिक्षण पूर्ण झालं आहे ना, मग आता ताबडतोब भारतात परत ये. जेह थोडा नाराज झाला पण त्यानं वडिलांची आज्ञा पाळली. पण वडिलांचं ऐकल्याचा त्याला फायदाच झाला. त्याला पुढे असं कळलं

हे की युद्धात त्या तुकडीतले एकूण एक सैनिक मारले गेले. सुदैवानं आपल्या वडिलांचं म्हणणं ऐकल्यामुळं जेहचे प्राण वाचले होते. नियतीला पुढे जेहच्या हातून मोठं कार्य घडवून आणायचं होतं, त्यामुळे नियती जेहला जीवावरच्या प्रत्येक प्रसंगातून वाचवत होती. मग ते जपानहून बोटीनं भारतात परतताना मिळालेलं जीवदान असो की योगायोगानं फ्रेंच सैन्याच्या मोरोक्कोतील झालेल्या शिरकाणापासून मिळालेलं जीवदान असो. मंडळी, जेह म्हणजे एक हिरा होता. या हिऱ्याला काळाच्या ओघात पैलू पाडले जाणार होते. तेच काम नियती आरडींच्या माध्यमातून करत होती. म्हणून तर आरडींनी जेहला भारतात बोलावून घेतलं. 1924 जेह भारतात आला. लगेचच त्याच्या इथल्या अनौपचारिक शिक्षणाला सुरुवात झाली आणि हे शिक्षण किंवा प्रशिक्षण म्हणूया त्याला, त्याच्या पुढील जीवनाची पायाभरणी म्हणून उपयोगात आलं. मंडळी, टाटांचा कारभार त्यावेळी मुंबईतल्या बॉम्बे हाऊस नावाच्या इमारतीतून चालायचा. याच बॉम्बे हाऊसच्या शेजारी जॉन पीटरसन नावाच्या इंग्रज अधिकाऱ्याची खोली होती. हे जॉन पीटरसन इंग्रज सरकारमध्ये IAS अधिकारी म्हणून कार्यरत होते. टाटांनी युद्धकाळात ब्रिटिशांना रेल्वेचा पुरवठा केला होता, त्यामुळे पीटरसन आणि टाटांचे संबंध चांगले होते. पीटरसन हे इतर इंग्रज अधिकाऱ्यांपेक्षा भारतीयांशी खरोखरीच प्रेम आणि जिव्हाळ्याने व्यवहार करत. टाटांना चांगल्या माणसांची पारख असल्यामुळे त्यांनी पीटरसन यांना टाटा अँड सन्समध्ये संचालक म्हणून काम करण्याची विनंती केली. पीटरसन यांनीही ती आनंदानं स्वीकारली आणि आपल्या IAS नोकरीचा त्यासाठी राजीनामासुद्धा दिला. ब्रिटिशांची नोकरी सोडून भारतीयांच्या सेवेत रुजू होणारा असा इंग्रज अधिकारी विरळाच. तर टाटा अँड सन्समध्ये ते संचालक म्हणून दाखल झाले. मग आरडी जेहला पीटरसन यांच्याकडे घेऊन गेले. त्यांना म्हणाले, जॉन, हा माझा थोरला मुलगा जेह उर्फ जहांगीर याला आजपासून तुमच्या हवाली करतो आहे, याला सगळं शिकवा. आणि पीटरसन यांनी ती विनंती आनंदानं मान्य केली आणि लगेच आपल्या ऑफिसमध्ये जेहसाठी एका टेबल खुर्चीची व्यवस्था केली. पीटरसन त्यावेळी टाटा स्टीलचा कारभार पाहायचे. आता पीटरसन यांच्या टेबलावरून जाणारा प्रत्येक कागद जेहच्या टेबलावरून जायला लागला. पीटरसन यांनी घेतलेले निर्णय, त्यांनी त्या कागदावर मारलेले शेरे आदींचा अभ्यास जेहचा आपोआप व्हायला लागला. एका निष्णात IAS अधिकाऱ्याच्या हाताखाली तो तयार होत होता. काही महिन्यातच त्यानं टाटा स्टीलचा संपूर्ण कारभार आत्मसात केला. यानंतर आरडींनी जेहला प्रत्यक्ष प्रशिक्षणासाठी जमशेदपूरला पाठवलं. जमशेदपूरला जाण्यापूर्वी जेहनं जमशेदजी टाटा यांच्या चरित्राचा सखोल अभ्यास केला. त्यांचं चरित्र वाचून तो भारावून गेला. जमशेदपूरला गेल्यावर तिथल्या प्रत्येक गोष्टीचा जेहनं बारकाईनं अभ्यास केला. जेह जमशेदपूरला असताना त्याची भाव

ही बातमी जेहला कळल्यावर त्याला प्रचंड मोठा धक्का बसला. आरडींची प्रकृती खरं तर इतक्या लवकर जाण्यासारखी नव्हतीच, पण कदाचित आपल्या प्रिय पत्नीच्या निधनानं ते आतल्या आत खचले असावेत. आपला आता काही भरोसा नाही हे जाणूनच त्यांनी जेहला शिक्षण सोडून आपल्याजवळ बोलावून घेतलं असावं. आरडी आता निघून गेले होते. त्यांना श्रद्धांजली वाहताना प्रसिद्ध भारतीय उद्योगपती जमनालाल बजाज यांनी म्हटलं होतं की आरडींच्या निम्म्यानं जरी सगळ्या व्यावसायिकांनी भारतावर प्रेम करायला शिकलं तरी आपल्या देशाची भरभराट झाल्याशिवाय राहणार नाही. मंडळी, आता जेहच्या खांद्यावर सगळी जबाबदारी आली. तो कुटुंबप्रमुख तर बनलाच, पण टाटांच्या उद्योगांची जबाबदारीसुद्धा त्याला आता पेलावी लागणार होती. वयाच्या 22व्या वर्षीच जेहकडे टाटा अँड सन्सचं संचालकपद चालून आलं. दरमहा 750 रुपयावर त्यांनी आपल्या कामाला सुरुवात केली. जमशेटजींचे ज्येष्ठ पुत्र दोराबजीसुद्धा आता थकले होते आणि आता जेह उर्फ जहांगीर रतनजी उर्फ JRD टाटा यांच्या कार्यक्षमतेचा कणखरपणाचा कस लागणार होता. नियती घेत असलेल्या परीक्षेसाठी ते सज्ज झाले होते. तर मंडळी, आजच्या या भागामध्ये एवढंच, आपण इथं थांबूया. मी विश्वास देशपांडे आजच्यापुरता तुमचा निरोप घेतो, पण आपण पुन्हा भेटूया याच वारी आणि याच वेळी. नमस्कार.

नमस्कार रसिक्षण मित्रांनो, मी धनंजय कुलकर्णी आपल्या सर्व रसिक श्रोत्यांचे मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, याद किया दिल ने कहां हो तुम या आपल्या सेगमेंटमध्ये आज एक वेगळा किस्सा मी तुमच्यासोबत शेअर करतोय. या किस्स्यामध्ये आपल्या हिंदी सिनेमातील एका गीतकाराने त्याचं गाणं लिहिताना पाकिस्तानमधल्या एका शायराच्या नजममधील एक ओळ कशी घेतली आणि ते गाणं कसं लिहिलं याबाबतचा हा किस्सा आहे. मित्रांनो, भारतीय सिनेमाच्या इतिहासात गीतकारांचं फार मोठं योगदान आहे, कारण संपूर्ण जगात भारतीय सिनेमाची ओळख ही एक संगीतमय सिनेमा अशीच होती. या गोल्डन इरामधील संगीतमय चित्रपटात गीतकारांनी आपल्या लेखणीने उत्तमोत्तम गाणी देऊन चित्रपट संगीताचे दालन खूप समृद्ध केले आहे. मित्रांनो, या काळामधील गीतकारांची जेव्हा आपण माहिती घेऊ लागतो तेव्हा अनेक गीतकार हे मूलतः शायर असलेले आपल्याला दिसतात. आपल्याकडे शेरो शायरी पेश करण्याची अर्थात कवी संमेलनाची मुशायऱ्याची मोठी परंपरा आहे. विशेषतः उत्तरेकडे हिंदी भाषिक बेल्टमध्ये असा शेरो शायरींचा मुकाबला काव्यसंमेलन खूप जुन्या काळापासून चालू असलेले आपल्याला दिसतात. या कवी संमेलनातून विविध साहित्यिकांनी एकत्र आल्याने साहित्य कला विषयाचे विचारांचे आदानप्रदान घडू लागले. जुन्या काळी राजघराण्यातील कवीला आणि त्यांच्या रचनांना देखील मोठा सन्मान मिळत असे. मित्रांनो, या अशा साहित्य यात्रेतून प्रत्येकाची काव्यप्रतिभा ही फुलत जात होती. उर्दूमध्ये बऱ्याचदा शायर एकमेकांच्या शायरीमधील गझलमधील किंवा नजममधील आवडणाऱ्या ओळी स्वतःकडे घेऊन त्या वेगळ्या पद्धतीने फुलवत असत. यात त्यांना गैर असे काही वाटत नसायचे. मौसम या 1975 साली आलेल्या चित्रपटातील भूपेंद्र आणि लता मंगेशकर यांच्या स्वरातील दिल ढूंढता है फिर वही फुरसत के रात दिन या लोकप्रिय गाण्यातील पहिली ओळ मिर्झा गालिबची आहे, पण गुलजार यांनी ती ओळ घेऊन तिला आपल्या पद्धतीने फुलवून रसिकांच्या समोर आणले आहे. सिनेमाच्या दुनियेत अशी अनेक उदाहरणे सांगता येतील. असाच काहीसा प्रकार गीतकार मजरूह सुलतानपुरी यांच्याबाबत देखील झाला होता. 1968 प्रदर्शित झालेल्या चिराग या सुनील दत्त आणि आशा पारेख यांच्या चित्रपटातील एका सिच्युएशनच्या वेळी त्यांनी पाकिस्तानचे थोर शायर फैज अहमद फैज यांच्या रचनेतील एक ओळ घ्यायचे ठरवले. त्यासाठी त्यांनी फैज यांना पत्र पाठवून तशी विनंती देखील केली. फैज यांनी खुल्या दिलाने त्यांना परवानगी दिली. मित्रांनो, फैज अहमद फैज यांची ही रचना पाकिस्तानात आणि पर्यायाने संपूर्ण जगभरात खूप लोकप्रिय झाली होती बरं का. 60 आरंभी ही रचना मलिकाय तरन्नुम नूरजा हिने गायली आणि त्यानंतर ती अधिकाधिक लोकांपर्यंत पोचली गेली. ही नज्म होती मुझसे पहली सी मोहब्बत मेरे महबूब न मांग. याच नज्ममधील एक ओळ मजरूह सुलतानपुरी यांना जबरदस्त आवडली. ती रचना मूळ अशी होती, मुझसे पहली सी मोहब्बत मेरे महबूब न मांग, मैंने समझा था कि तू है तो दरख्शा है हयात, तेरा गम है तो गम ए दहर का झगड़ा क्या है, तेरी सूरत से आलम में बहारों की सबात है, तेरी आंखों के सिवा दुनिया में रखा क्या है. मित्रांनो, यातील शेवटची ओळ तेरी आंखों के सिवा दुनिया में रखा क्या है ही ओळ मजरू यांनी घेऊन त्यावर स्वतंत्र गाणे लिहिले. हे गाणे लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांनी स्वतंत्ररित्या गाऊन अजरामर केले. या गाण्याला संगीतकार मदन मोहन यांनी दिले होते आणि मदन मोहन यांच्या टॉप 10 गाण्यामध्ये या गाण्याचा समावेश होतो. दुर्दैवाने हा चिराग चित्रपट मात्र अजिबात चालला नाही. मित्रांनो, आता थोडीशी आपण फैज यांच्याबद्दलची माहिती घेऊयात. फैज अहमद फैज हे तरक्की पसंत क्रांतिकारी डाव्या विचारांचे शायर होते. त्यांनी कायम आपल्या लेखणीतून शोषितांच्या विरुद्ध होणाऱ्या

एक वर्ष ते तुरुंगातच होते. मजरू यांनी त्यानंतर स्वतःला पूर्णपणे सिनेमासाठी वाहून घेतले. फाळणीनंतर मात्र फैज अहमद फैज यांनी पाकिस्तानमध्ये राहण्याचा निर्णय घेतला. तिथे देखील त्यांनी अन्यायाविरुद्ध आपल्या लेखणीतून प्रहार करणे चालूच ठेवले. 70 दशकातील पाकिस्तानातील झिया उल हक यांच्या राजवटीच्या विरुद्ध त्यांनी हम देखेंगे ही गाजलेली रचना लिहिली. ही रचना त्या काळी आणि आजही साम्यवादी विचारांच्या लोकांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. झिया उल हक देखील फैद यांच्यावर प्रचंड नाराज झाले होते. या देशात आपली खैर नाही याची जाणीव होताच फैज यांनी पुढे काही वर्ष लेबेनॉनमध्ये आश्रय घेतला होता. बघा मित्रांनो, कुठल्या कुठे विषय जातो का. तर सांगायचा मुद्दा असा होता की फैज यांच्या नजममधील एक ओळ मजरू सुलतानपुरी यांना त्यांना विचारून त्यांनी घेतली आणि त्यावर एक सुंदर गाणं लिहिलं. आणि हे गाणं खूप चाललं, भले चित्रपट चालला जरी नसला तरी गाणं मात्र खूप चाललं होतं. मित्रांनो, मी धनंजय कुलकर्णी आज इथेच थांबतो. हा किस्सा तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा. धन्यवाद. थँक्यू.

0: नमस्कार,
1: मी विकास भावे ठाणे इथून बोलतो आहे. ओठावरलं गाणं या कार्यक्रमात रेडिओ विश्वासच्या सर्व रसिक श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत. मित्र हो, कधीकधी आपल्याला झालेला आनंद हा इतका मोठा असतो की त्यावेळेस आपलं वय विसरून नाचावंसं वाटतं, गावंसं वाटतं. पण प्रत्यक्षातील आयुष्यात जरी हे शक्य नसलं तरी एखाद्या चित्रपटात असं एकतरी गाणं हमखास असतंच जे तरुणाईच्या काळात सारखं आपल्या ओठावर येत राहतं. कारण जणू काही आपल्याच मनातल्या भावना त्या गाण्यातून व्यक्त होत असतात. तारुण्यसुलभ भावना व्यक्त करणारं ज्येष्ठ कवी ग. दि. माडगुळकर यांनी लिहिलेल्या या गाण्याचे शब्द आहेत, आज कुणीतरी यावे ओळखीचे व्हावे, आज कुणीतरी यावे ओळखीचे व्हावे. कधीतरी अशी घडी येते की घरामध्ये फक्त आपण एकटेच असतो आणि बाहेर मस्तपैकी गार वारा सुटलेला असतो. काळ्या काळ्या मेघांचा आकाशात गोंधळ घालायला सुरुवात होते आणि या सुवर्ण क्षणाचं औचित्य साधून जर माझा प्रियकर मला भेटायला आला तर किती बहार येईल. पण तो जमाना असा होता की प्रियकराचं किंवा पतीचंही नाव स्त्रियांच्या ओठावर पटकन येत नसे. तरीही मनातल्या तारुण्यसुलभ भावना व्यक्त केल्याशिवाय मनाला चैन पडत नाही. म्हणूनच आपल्या मनातल्या भावना ही तरुणी या शब्दांमधून व्यक्त करते आहे. जशी अचानक या धरणीवर गर्दत आली वळवाची सर, जशी अचानक या धरणीवर गर्दत आली वळवाची सर, तसे तयाने यावे आज कुणीतरी यावे ओळखीचे व्हावे. टिरिंग टिरिंग वाढणाऱ्या टेलिफोनचा जमाना जाऊन आता जरी प्रत्येकाच्या हातात मोबाईल नावाचं खेळणं आलेलं असलं तरी 40 वर्षापूर्वी बरेच वेळा असं होत असे की काहीही न कळवता एखादा पाहुणा दारात येऊन उभा राहिला तरीही घरची गृहलक्ष्मी आपुलकीने त्याचं स्वागत करत असे. वळवाचा पाऊस जसा औचितपणे येऊन धरणीला चिंब भिजवून जातो तसंच माझ्या प्रियकरानेही ध्यानीमनी नसताना मला भेटायला यावं. या अशा भेटीमुळे आपल्या आवडत्या व्यक्तीला भेटण्याचा आनंद द्विगुणित होत राहतो. कारण दोघांची झालेली ही औचित भेट पुढे कित्येक दिवस मनपटलावर कोरलेली राहते. विचारल्याविण हेतू कळावा त्याचा माझा स्नेह जुळावा, विचारल्याविण हेतू कळावा त्याचा माझा स्नेह जुळावा, हाती हात धरावे आज कुणीतरी यावे, आज कुणीतरी यावे. प्रत्येक स्त्रीच्या मनात एक सुप्त इच्छा असते, ती म्हणजे आपल्या पतीनं किंवा प्रियकरानं आपण काही न बोलता देखील आपल्या मनातली इच्छा किंवा विचार ओळखावा. या तरुणीचीही तीच इच्छा आहे की आमचा स्नेह, प्रेम, एकमेकांविषयी वाटणाऱ्या आपुलकीचं नातं इतकं रेशमी व्हावं की माझ्या मनातले हेतू आणि भावना मी न सांगताही त्याला समजून याव्यात. अर्थातच नंतर काही न बोलता त्याने फक्त माझे हात हातात घेऊन आपल्या प्रेमाची कबुली द्यावी. 40 वर्षापूर्वी आपल्या प्रियकराकडून या तरुणीची एवढीच माफक अपेक्षा असायची. सोडून या घर नाती गोती निघून जावे तया संगती, सोडून या घर नाती गोती निघून जावे तया संगती, कुठे तेही ना ठावे आज कुणीतरी यावे, आज कुणीतरी यावे. तू जर माझ्या मनात काय चाललंय ते मी न सांगताही ओळखलंस तर माझ्यासारखी भाग्यवान मीच असेन. माझ्या मनातलं ओळखणाऱ्या अशा मनकवड्या माणसाबरोबर नात्याचे सर्व बंध तोडून तो जिथे मला घेऊन जाईल तिथे जगाच्या पाठीवर कुठेही जाण्याची माझी तयारी आहे. मी आत्मविश्वासाने ठामपणे एवढं सांगू शकते की माझा विश्वास कधीही खोटा ठरणार नाही. एकमेकांच्या सहवासात हे प्रेमाचं नातं मुरलेल्या लोणच्यासारखं पुढील आयुष्यात बहरत जातं आणि आयुष्य आणखीनच बहारदार होत जातं. मुंबईचा जावई या चित्रपटासाठी लिहिलेल्या गदिमांच्या सहज सुंदर शब्दांना तितक्याच सहजतेने संगीतकार सुधीर फडके यांनी संगीतबद्ध करून आशा भोसले यांनी गाण्यातील आनंदी मूड अचूक पकडला आहे. बराय तर श्रोते हो, पुन्हा भेटूया. धन्यवाद.

नमस्कार श्रोते हो, मी मेघना साने आजचे पाहुणे कार्यक्रमात आपणा सर्व श्रोते मंडळींचं स्वागत करत आहे. आज आपल्याकडे आलेल्या आहेत पाहुण्या ठाण्यातल्या मनीषा सिलम. राजाहंस फाउंडेशनच्या त्या संस्थापिका आहेत. राजाहंस फाउंडेशन ही विशेष मुलांची काळजी घेणारी एक शाळा आहे. त्यात त्यांना मुलांना कलागुण शिकवले जातात, त्यांना सांभाळ

0: मुलांसाठी अशा प्रकारची शाळा सुरू करणं हे खूप मोठं काम आहे, आणि त्यात काही विद्यार्थी येतात. तुमचे म्हणजे वार्षिक संमेलन सुद्धा तुमची होत असतात हे बघते मी, त्यामुळे तिथे समोरून सुंदर करून लिहिलं तर ते सगळ्यांना माहीत झालंय की अशा प्रकारची ही शाळा आहे. आता ही शाळा अशा प्रकारची सुरू करावी असं तुम्हाला कसं काय वाटलं, कशा वळलात या गोष्टीकडे?
1: हाँ, पहिली गोष्ट म्हणजे वळली म्हणजे की माझा मुलगा ही आमची जी संस्था आहे किंवा आम्ही जे काम करतो, तो ऑटिझम हा जो एक विकार आहे त्याच्याबद्दलच मी सगळी जागृतीसाठी करतो. तर माझा मुलगा ऑटिस्टिक आहे, म्हणजे जवळजवळ वयाच्या 4थ्या वर्षी आम्हाला त्याचं डायग्नोसिस झालं. मुलांच्या ऑटिझम मध्ये कसं असतं की हा एक न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर आहे, याच्यामध्ये मुलांना साधायला त्रास होतो. दुसरे अशी बोलणं किंवा नजरेला नजर न मिळणं, एकटंच आपल्या जगामध्ये राहणं हे पसंत करतात मुलं. पण कसं असतं, ह्याचं डायग्नोसिस होत नाही, खूप उशिरा व्हायला वेळ लागतो जरा. कारण कसं की दिसायलाही मुलं अगदी सर्वसामान्य, म्हणजे तुम्हाला शारीरिक वैगुण्य असं काही दिसणार नाही, चेहऱ्यावरून तुम्हाला जरा पण कळणार नाही की ह्या मुलाला काही असू शकतं. कारण दिसायला सुंदर चिकने चोपडे असतात आणि म्हणजे बाकी असतं त्यांचं, त्याच्यामुळे हे कळत नाही आपल्याला. आता माझा मुलगा आता मोठा आहे, तो 28 वर्षाचा आहे, तर तेव्हा तर काहीच अवेअरनेस नव्हतं. आम्ही डोंबिवलीमध्ये राहत होतो आणि डॉक्टर्सना पण बऱ्याच माहीत नव्हतं की ऑटिझम म्हणजे काय किंवा काय. तर त्याच्यामुळे हे नीट समजलं न गेल्यामुळे ती निदानच होत नाही, आणि त्याच्यामुळे वेगळ्या तऱ्हेने त्यांना ट्रीट केलं जातं, याला समजतच नाही काही वेगळ्या तऱ्हेने. म्हणजे त्याचं ऑटिझम मध्ये कसं असतं की एक टोकाची बुद्धिमत्ता पण असू शकते आणि काय करायला अगदी सर्वसामान्य, म्हणजे समजत पण नाही, साध्या साध्या गोष्टी पण समजत नाही. तर माझाच मुलगा असल्यामुळे कसं झालं की मी बऱ्याच वेळा त्याच्या संदर्भात कुठे ना कुठे लिहित होते वगैरे. आणि मग जेव्हा फेसबुकशी परिचय झाला, तर तेव्हा 2012 मध्ये माझ्या कविता वगैरे मी ह्याच्यामध्ये दाखवत होते, तेव्हा माझ्या काही मित्रमैत्रिणींनी सांगितलं की, आणि मी ऑटिझम बद्दल पण बोलत होते, तर तेव्हा त्यांनी मला हे केलं की तू असं ऑटिझम विषयी काही एखादा ग्रुप का सुरू करत नाही, की जेणेकरून बाबा तुझ्यासारखे पालक आहेत किंवा लोकांना त्याच्याबद्दलची माहिती मिळेल, जे तू आम्हाला सांगतेस ते अजून लोकांना काही समजू शकतो.
0: बरोबर.
1: आणि मी ते अगदी सिरियसली घेतलं, म्हणजे कसं मला अगदी म्हणजे खात्री नव्हती की काय कोण कसा रिस्पॉन्स मिळेल. तर मी माझ्याच आपल्या मित्रमैत्रिणीला ते सुरू केलं सुरुवातीला, असं विचारायला काही माहिती नव्हतं ऑटिझमचं, पण सुरू केलं. आणि मग वेगळे त्याच्या संदर्भातली एक कुठे कुठे आलेली माहिती देत होते, स्वतःचे अनुभव, विशेष पालक वगैरे कोणी नव्हती. पण नंतर मग आम्ही काय झालं, एक वर्षभर मी साधारण 2013 ला सुरू केला ग्रुप, तो ग्रुप असं सुरू केला की तो राजहंस नावाने सुरू केला. तर माझी कविता आहे
0: व्हॉट्सअप
1: काय ते
0: व्हॉट्सअप ग्रुप
1: नाही फेसबुकचा ग्रुप. हा, आणि तो राजहंस एक नावाने, कारण माझी कविता त्या आपली जी कविता आहे ना, गाणं आहे ना लता, म्हणजे हा, तर त्याच्यावर माझी एक कविता आहे, तर ती कवितेचं टायटल होतं ते, तर म्हणून मी तेच दिलं त्या ग्रुपला की तो राजहंस एक नावाने. आणि त्याच्यानंतर पण म्हणजे एक वर्षभर आम्ही बरंच असं या प्रकारचं करत गेलो, अनेक माहिती देत गेलो. पण नंतर फेसबुकवर खूप कमी माणसं असतात, म्हणजे कसं एवढं अवेअरनेस होऊ शकत नाही जेवढं प्रत्यक्षरित्या केलं जाईल. मग त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये काही पालक आले आणि त्यात सुमारास मी एका आपल्या आदित्य बांदेकरांच्या होम मिनिस्टर मध्ये मला भाग्याची संधी मिळाली होती. तर हा 2014 मध्ये, आणि मग त्यानिमित्ताने कसं तेव्हा मी पण पूर्णपणे ऑटिझम बद्दलच बोलले, बिचारा माहिती नव्हतं ऑटिझम काय. तर म्हणजे मला तर सतत ते बोलायची सवय, तर त्यांना पण खूप आहे की त्याच्यानंतर मग मात्र ग्रुप मध्ये कुठे कुठून म्हणजे जगभरात मला फोन आले. आणि आता पण त्या ग्रुपमध्ये अनेक वेगळ्या याचे लोक आहेत, भोपाळहून आले, अजून बरेच बरेच वेगळ्या ठिकाणाहून लोकांनी आम्हाला जॉईन झालं. आणि मग त्याच्यानंतर मला असं वाटलं की आपल्याला आता प्रत्यक्षरित्या काम करणं, मग आम्ही 14 पासून वर्कशॉप सुरू केले, छोटे छोटे, म्हणजे आपलं पेपर बॅग मेकिंग, चॉकलेट मेकिंग, असं. त्यानिमित्ताने पालक यायला लागले, पालक असे जोडायला लागले, म्हणजे एकमेकांची असं ओळख व्हायला लागली. असं करत करत ती एक मुवमेंट, आतापर्यंत 70च्या वर आम्ही वर्कशॉप केली अनेक, म्हणजे पालकांचं मार्गदर्शन म्हणा, असं म्हणा, छोट्या मोठे जे स्पीकर्स आहेत याच्या तज्ज्ञ लोक आहेत त्यांना आम्ही बोलवलं, पालकांना त्याची माहिती दिली. असं करत करत करत मग त्याच्यानंतर असं वाटलं की ह्याला काहीतरी कम्प्लीट, म्हणजे ह्याला काहीतरी ठोस काहीतरी स्वरूप दिलं पाहिजे. म्हणून मग 2015 मध्ये आम्ही संस्था स्थापन केली, म्हणजे हे केलं, फॉर्म केलं. आणि मग जेव्हा नाव द्यायचं तेव्हा राजहंस पर्याय नव्हता आम्हाला, त्यामुळे तो राजहंस म्हटलं फक्त राजहंस राहिला. मग त्याचं राजहंस फाउंडेशन झालं, 2015 मध्ये ती संस्था म्हणजे आता

0: दहा वर्ष झाली या वर्षी त्याला
1: अच्छा
0: आम्हाला. आणि हा मग त्यानंतर काम चालूच आहे. आणि करता कसं होतं की नुसतं संस्थामध्ये आम्ही विवियानामध्ये आम्ही रॅली काढ हे केले, कार्यक्रम केले. आमची मुलं बरीच गुणी आहेत. ऑटिझम मध्ये कसं असतं की संगीत नृत्य याच्यामध्ये पण लोक मुलं, कारण ही लोक ना यांचं कॉन्सन्ट्रेशन खूप असतं, म्हणजे इतकी एकाग्रता असते ना, जर तुम्ही त्यांना एक काम दिलं तर ते कंटिन्यू करत राहतील तेच काम. त्यामुळे आपल्याकडे ना त्यांचं ते गुणाची कदर होत नाही म्हणलं तरी चालेल एक प्रकारची.
1: पण मग आता तुम्ही क्लास असा स्वरूपाचं एक म्हणजे किंवा शाळा स्वरूपाचं असं काही जागा घेतली का जागा?
0: नाही ते काय झालं 2016 मध्ये मग आम्ही म्हणजे माझ्या ह्याचं सगळ्यात प्रेरणास्थान किंवा मी सोहमत होता, तर तो ना बऱ्याच ठिकाणी जात होता. पण आम्हाला कसं पालकांना वेगवेगळ्या ठिकाणी असे काही अनुभव असे फार काही चांगले अनुभव येत नाही बऱ्याच वेळा, असं निराशाजनक हे होतात. मग ते 6 महिने साधारण तो घरी होता कशासाठी, त्याला पीठचा त्रास होत होता वगैरे असं होता. आणि मग तो ना रोज रात्री एकच गाणं गायचा, कोयना जाने अपना फ्युचर क्या होगा, कोयना जाने अपना फ्युचर जायची. तर मला ना 2-3 दिवस झाले मी म्हटलं हा काय असं चाललंय असं. आणि मला एकदम डोक्यात प्रकाश पडला की ह्याला असं वाटतं की आपल्या आयुष्यामध्ये मला काहीच वाटत नाही पुढचं फ्युचर दिसत नाही आपलं किंवा असं. आणि मी म्हटलं अरे आपण काय करते. आणि मग मला असं वाटलं की याला काहीतरी करायला पाहिजे. आणि मग आम्ही 2016 मध्ये वोकेशनल आणि मग तिथे आम्ही वेगवेगळ्या गोष्टी शिकवायला सुरुवात केली. याच्यामध्ये माझी रश्मी बर्वे म्हणून मैत्रीण आहे, ती डोंबिवलीहून 2 मुलांना घेऊन यायची. आणि आम्ही बाकी जास्त कोण नव्हतो म्हणजे एवढे जण होतो. आणि बाकीच्या मैत्रिणी येऊन जाऊन असायच्या, दीपा गोसल म्हणून डान्स वगैरे शिकवायची वगैरे, असे बरेच जण आमचे सगळे होते. पण म्हणजे कसं झालं हे आम्ही शिकत शिकत गेलो, आम्हाला काही अनुभव नव्हता. पण आई जगातली एक सर्वश्रेष्ठ गोष्ट आहे जी आपल्या मुलांसाठी
1: आणि असं झाल्यानंतर अजून तिचं बळ वाढतं.
0: आई म्हणजे कुठली आई असं, आणि ती अशी जर स्पेशल मुलाची आई असेल तर ती मग. आणि त्याच्यामध्ये आम्हाला कळलं ना की आपल्या मुलांना काय येतं काय नाही येतं. मग ज्या ज्या मुलांची जी जी हे आहे कपॅसिटी त्याच्याप्रमाणे आम्ही जात गेलो की कोणाला कशामध्ये हे आहे रस आहे, कोणाला कशामध्ये गती आहे, हे बघत बघत बघत. आणि आम्ही एक ठरवलं की आपण कुठलंही लेबल म्हणजे असं लेबल म्हटलं की असं स्पेशल मुलांसाठी आहे बाबा तर एवढं देईल त्यांना असं काही नाही. जे जे नॉर्मल मुलांना जे जे तुम्ही लागू करू शकता जे जे शिकवू शकता ते सगळं शिकवायचं, भले त्यांना येऊ न येऊ. त्याच्यामुळे मग योगा असो, नृत्य असो, संगीत असो, कम्प्युटर असो किंवा हस्तकला असो, या सगळ्या गोष्टी त्यांना आम्ही एक्सप्लोअर केल्या. म्हणतात ते सगळं त्यांच्या समोर हे केलं. आणि त्याच्यामुळे काय झालं कितीतरी जण आमच्यापैकी उत्तम कीबोर्ड वाजवतात. आता तुम्हाला कार्यक्रम आमचा आहे तेव्हा कळेलच, सुंदर नाचतात गातात. आणि हस्तकला तर तुम्ही विचारू नका, ते खूपच सुंदर करू शकतात. कारण यांना एक टॉलरन्स वाढवायचं असेल तर एका ठिकाणी बसून त्यांना काहीतरी करायला शिकवलं पाहिजे. त्यांना आवडत नाही ही गोष्ट वेगळी, कारण हे बऱ्यापैकी लेथार्जिक असतात म्हणजे आळशी असतात, त्यामुळे ह्यांना जरा करून घेणं जरा कठीण असतं तसं. पण म्हटलं ना की आणि ह्याच्यामध्ये कसं असतं की आपल्या मुलाला साधारण कशाची आवड आहे किंवा काय आहे कुठे कल आहे हे जरा आयांनाच समजतं शक्यतो. तेव्हा ह्याच्यामध्ये मातेचा रोल फार प्रॉमिनेंट असतो.
1: हो हो पण तरी वाटतं मनीषा की समजा एखाद्या मुलाला आणून सोडायचं आहे तुमच्याकडे तर मला तो पत्ता सांगायला पाहिजे, आहेत कुठे क्लासेस, जागा कुठे.
0: बघा आता काय आहे ना, आम्हाला काय ठरा, आम्ही संपूर्ण इतकी 10 वर्ष आम्ही भाड्याने हे घेतोय, 3 वर्ष आम्ही इलेक्ट्रिसिटी टॉवरला होतो, त्याच्यानंतर 2 वर्ष इकडे आमचा बिराड असल्यासारखं आहे. 2 वर्ष आम्ही इथे चौपाड्याला आहोत, आम्ही आता नवीन जागा घ्यायचं चाललंय आमचं. रामरीत रोडला मागच्या बाजूला म्हणजे पीएन गर्दीच्या मागच्या बाजूला.
1: अच्छा पीएन
0: सेवा संघाची एक जागा आहे तिथे आहोत आम्ही.
1: अच्छा आता तिथे किती विद्यार्थी आहेत, किती?
0: 15-30 आहेत
1: टीचर्स.
0: कारण ती जागा खूप मोठी नाही आहे ना असं त्याच्यामुळे. आणि 2 विभागमध्ये आहे म्हणजे काही 1 वाजेपर्यंत ज्यांना गरज जास्त आहे अशी मुलं आहेत.
1: अर्थात तशा 4-5 मुलांना सांभाळणं सुद्धा कठीणच आहे ग. मग आता एवढ्या सांभाळताना शिक्षक कुठे आहेत आणि ते काय शिकवतात?
0: हो शिक्षक आहेत ना, स्पेशल एज्युकेटर आहेत, स्पोर्ट्सचे शिक्षक आहेत, संगीताचे शिक्षक आहेत. तर आमच्याकडे मुलं सगळी जवळजवळ सगळीच मुलं मला वाटतं 10वीला बसली आहेत और 10वी झालेली आहेत आमच्याकडे.
1: आणि अभ्यास पण शिकतात.
0: हो हो एनआयएस म्हणून आहे एक बोर्ड आहे, तर तो नॅशनल ओपन स्कूल म्हणून आहे. तर या परीक्षा दिल्या जातात त्यांच्यामध्ये अभ्यासक्रम अवघडच आहे, सोपा बिपा नाही. पण त्याचे फायदा असा आहे की 5 अटेम्प्ट मध्ये तुम्ही पास होऊ शकता. त्याच्यामध्ये तुम्ही 2 घेतले, नंतर 1 सोडा, 3 घेतले, असं करत तुम्ही जाऊ शकता. असं करत ती 10वी पास होऊ शकतात, 12वी पास होऊ शकतात, हे सगळं. त्याच्यामुळे म्हणजे ज्यांना शिकायची आवड असते आमच्याकडे, ते मी म्हटलं ना तुम्हाला रश्मी बर्वे म्हणून ऐकता, तर त्या आहेत, आमचे दुसरे सर आहेत, ते सगळेजण शिकवतात. आणि आमच्याकडे कॉम्प्युटरचं पण आम्ही आता आम्ही मग प्रिंटिंगचं मशीन घेतलंय, तर मुलांना ते पण शिकवलं जातं. म्हणजे त्यांना ऍक्च्युली मग हँडलिंग करायला काहीच जणांना जमतं, अदरवाईज आम्ही ह्याच्यावरती त्यांना कॉम्प्युटरवरती त्याची प्रिंट काढायची असते, ते दाखवतो कशा तऱ्हेने केलं जाईल वगैरे असं.
1: वर्षभर त्यांना काही ना काही ऍक्टिव्हिटी मध्ये त्यांना काहीतरी आपण
0: आणि सणाचे सगळे असतातच ना आपले, राखी असतो, दिव्यांचं हे असतं, ते चालूच असतं, तोरण चालू असतात, गणपतीला माळा सुरू असतात, आणि ज्वेलरी मेकिंग आमचं खूप वर्क असतं त्याच्यामुळे, त्याच्यामध्ये पण असं आहे. कारण मुलांना ना या ना असं कंटिन्युटी मध्ये काम, म्हणजे कसं आता बिडिंग म्हणतात ना ज्याला, ओवणे, हे ह्या मुलांना करून घ्यावं. कारण ते ना त्यांना आवडतं, कारण त्यांना एक सारखी प्रक्रिया आवडते मोनोटोनस, म्हणजे ते ओळख, मग त्याच्यामुळे आपल्याकडे भरपूर काम होतं.
1: बालरंगभूमीचं संमेलन होतं ना, बालरंगभूमीचं विशेष मुलांचं संमेलन आम्ही जेव्हा केलं होतं,
0: हो
1: स्टॉल होता, त्याच्यामुळे मला माहिती कळली. त्या स्टॉलवर विविध ठेवल्या होत्या आणि त्या सगळ्या त्यांनीच केलेल्या होत्या, ते खूप आवडलं मला. एवढं सुंदर करतायत अशा बऱ्याच शाळा तिथे आल्या होत्या. पण तुमचं आता स्पेशली ऑटिझम बद्दल माहिती मिळावी म्हणून मग मी विचारायला गेले की हा कसा असतो. आता ऑटिझमच्या मुलांना कुठलं असं औषध नसतं ना की ते त्याच्यातून बरे होतील?
0: नाही, पहिली गोष्ट, ऑटिझम हा रोग नाही, ही पहिली
1: गोष्ट.
0: ऑटिझम ही अवस्था आहे, एक प्रकारची अवस्था बदलत नाही, ही पहिली गोष्ट. त्याच्यामुळे कसं आहे, रोग ह्याला औषध कशासाठी असतात, तर काही मुलांना खूप हायपर ऍक्टिव्हिटी असते, काही फिट्स येतात, तर ती त्याच्या त्याच्या संदर्भातली असतात.
1: अच्छा.
0: हायपर ऍक्टिव्हिटी खूप वाढली असेल एखाद्या मुलाची, तर त्याला दिली जातं तात्पुरतं, किंवा त्याच्यांना येतात ऑटिस्टिक डिफरन्सी येतात फिट, कारण न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर असल्यामुळे जवळजवळ संबंध आहे ना त्याचा, त्याच्यामुळे बऱ्याच मुलांना येते हे प्रश्न. पण कसं आहे ना, आता हेच आलेच आहे म्हटल्यानंतर तुम्हाला स्ट्रॉंग, त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे एक्सेप्टन्स, स्वीकार, म्हणजे कसं की आहे ना, जे आहे ते आहे, त्याला नकारून नाही. कारण बऱ्याच वेळा काय होतं, पालक नकाराच्या भूमिकेत जास्त जातो की नाही नाही आमच्या मुलाला काय नाही झालं, तसं काय फार काही नाही, अहो तो खूप हुशार आहे, तो हे काहीतरी आहे ना. कारण जो तोपर्यंत
1: हा म्हणजे पालकली गोष्ट करावं लागेल की
0: आहे आपल्या मुलामध्ये काही प्रॉब्लेम आहे ना, ठीक आहे ना. तर मग त्याच्यामुळे आपल्याला जेव्हा कसं काय होतं ना, इथे सगळ्यांची म्हणजे हल्ली कसं ना, खूप शिक्षित आहेत पालक, तरुण पिढी तर खूपच, त्यांनी खूप वाचलेलं आहे, इंटरनेटवरून ज्ञान घेतलेलं आहे, सगळं आहे. तर त्याच्यामुळे कसं होतं की जास्त ज्ञान पण काय फार बरं नसतं बऱ्याच वेळा, कारण प्रत्यक्षात ते उद्योगात येत नाही असं असतं ना. आणि यांना मी सांगू का, म्हणजे ही माझा खंड आहे की ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची थेरपी म्हणजे लव थेरपी. तुम्ही मुलांवरती प्रेम करायला शिका, तुम्ही जेव्हा स्वीकारता ना तेव्हा तुम्ही ते प्रेम करता, की आपलं मूल कसंही असो तरी त्याच्यावरती प्रेम करणं फार महत्वाची गोष्ट आहे. ते जसं आहे तसं स्वीकारणं पहिली गोष्ट,
1: स्वीकारावं
0: लागतं. तर आणि म्हणजे म्हटलं ना, जगातल्या सगळ्या होऊ शकतात, जर तुम्ही त्या व्यक्तीला, आपण प्राण्यांना प्रेम करतो मग माणसांना का नाही करत,
1: हो ना.
0: हा
1: बरोबर. पण तुमच्या नातलगांचा काय अनुभव आहे, आता तुम्ही तुमच्या मुलाला प्रेम केलं, त्याला वाढवलंय,
0: काही एक्सेप्टन्स लेवल आहेत, कारण कसं ना आपण त्यांना हे करायला एक्सेप्टन्स लेवल आहे, त्याच्यामध्ये काही वाद नाही असं. पण कसं असतं ना, एक थोडं सॉफ्ट होतेच फॅमिली, नाही म्हटलं तरी ना, कारण कसं सुरुवातीला लहानपणी मुलं खूप हायपर असतात, म्हणजे जी छोटी मुलांची मला जास्त वाईट वाटतं ज्यांचे पालकांना, कारण ती इकडून एक माझ्या मुली हा आमचा हिरो माझा मुलगा, पण एक मिनिट बसायचं ना उभा, तिथून तिथे तिथून इतका लावायचा ना काही विचार, तर आपण लोकांना कसं दोष देणार. जर आपण म्हणजे कसं की हे एवढ्या व्यवस्थित लेवलचे हायपर ऍक्टिव्हिटी मुलं आहेत, तर म्हणजे कसं ना की प्रत्येकाची सहनशीलता नसते ना तशी.
1: बट तुमच्या मुलाला भाऊ किंवा बहीण आहे का? आणि मग तिच्या
0: बहीण आहे ना माझी, हो मला मुलगी आहे, मोठी मुलगी आहे, म्हणजे दोनच पैशाने मोठी होत, ती फिजिओथेरपिस्ट आहे, ती कॅनडाला असते, तर तिने खूप बघितलं त्याला. म्हणजे ते दोघं इतके, त्याची ती एकुलती एक बेस्ट फ्रेंड होती आणि तिला पण त्याचा म्हणजे तो म्हणजे जग माझा, म्हणजे खूप प्रेम. आणि म्हणजे कसं त्या दोघांमध्ये अतिशय प्रेम होतं आणि आहेत, म्हणजे आता ती तिथे गेले तरी तिथे लक्ष असतं, रोज ती विचारते काय केलं काय केलं काय सगळं.
1: एक मग
0: हो हो अगदी अगदी म्हणजे खूपच झालं.
1: आणि आता तुमचं गॅदरिंग म्हणजे स्नेह संमेलन वगैरे कधी?
0: आमचं ना 18 तारखेला इथे काशीनाथला 4 ते 7 मध्ये मिनी थिएटर मध्ये गॅदरिंग, त्या मुलांचे दूरदर्शन आहे. त्याचबरोबर एक आमची मैत्रीण आहे मुंबईची प्रज्ञा प्रसून, तर तिचं लघुनाट्य करते ती, तर ते ऑटिझमच्या संदर्भात आहे. म्हणजे आम्ही तिला सांगितलं, पण आम्ही बऱ्याच वेळा करतो, आम्ही म्हटलं की बाहेर केलं तरी, तर ती त्याच्यामध्ये समाज आणि ऑटिझम याच्या संदर्भात एक छोटस छोटीशी नाटकलीच म्हणतं तरी चालेल, 15-20 मिनिटाची अशी आहे. हा, तर ती सादर करणार आणि माझ्या पण कवितेच्या पुस्तकांचं प्रकाशन जवळ आहे.
1: मग तुमच्या
0: आणि आता तुमच्या काय काय
1: नृत्य वगैरे?
0: हो आहे ना सगळं,
1: हो ना
0: मुलांचं आहे ना. हो हो.
1: अच्छा, आणि मग मुलांचे पाहुणे येणार असतील किंवा ओळखीचे पण येणार असतील ना, त्यांना कळेल त्यांची?
0: हो हो हो हो. आतापर्यंत कितीतरी म्हणजे झाले, आता 7-8 वर्ष आमचं हे सगळं करायचं. आणि हे सगळं आम्ही पालक मॅनेज करतो, आम्हाला कोणी आता थोडीशी मदत मिळते तिकडून वगैरे, अदरवाईज आमचं आम्ही नुसतं आम्ही पालक मंडळी म्हणजे आहे आता आम्ही मुख्यतः.
1: कुठले होते काही पालक त्या दिवशी बालरंगभूमीच्या संमेलनात, विशेष मुलांच्या
0: संमेलनात,
1: तर त्यांचं
0: बघितलं तुम्ही ना,
1: आम्ही जसे वयस्कर होत जातो तसे आम्ही आम्हाला या मुलांची काळजी वाहू कोण असेल असं पुढे पुढे आम्हाला एक.
0: हो हो. तर आता हा तुम्ही बरं मला हा प्रश्न विचारला की आता माझा पण मुलगा मोठा आहे, त्याच्यामुळे आमच्या समोर सगळ्यांचा तो एक मोठा प्रश्न आहे की आपल्यानंतर काय
1: मुलांचं,
0: तर याच्यासाठी आम्ही बालकांनी मिळून तिथे जागा घेतलेली छोटीशी गुंठ्याची अंजूर पाट्याला. हा, तर तिथे आम्ही आता त्याचं चाललंय सध्या, तिथे आम्हाला ह्या मुलांसाठी म्हणून बांधलं म्हणजे एक ज्याला रेसिडेन्शियल सेंटर म्हणा, वसाहत म्हणा, असिस्टेड लिव्हिंग कमिटी असावी, कारण आश्वस्त राहावे त्याचं, तर आश्वस्त म्हणजे आश्वस्त म्हणजे तिथे आम्ही 30 मुलांची सोय करायचं आमचं हे आहे.
1: अच्छा, हा
0: तिथे आम्ही पण असतो कारण आमचं मॅनेजमेंट आमचं म्हणजे ह्या सगळ्यावरती आम्ही स्टाफ नेमून सगळं करू, त्याचं संपूर्ण हे पालकांकडे असणार आहे सगळं, कारण कसं कुठलाही गैरप्रकार कुठलाही काही व्हायला नको, त्याच्यामुळे मुली पण आहेत मुलं पण आहेत असं आहे. म्हणजे कसं आम्हाला आम्ही असताना एक शांतपणे की बाबा आपली मुलांची चांगली देखरेख घेतली जात आहे
1: की जो त्यांचा शेवटपर्यंत काळजी घेईल.
0: हो ना, हो हो हो. आणि कसं ना ह्याच्या संस्थेची फार गरज आहे ऍक्च्युली, भारतामध्ये फार कमी आहेत अशा संस्था, म्हणजे ते लोक म्हणजे करायला जगत नाहीत कितीतरी, कारण कसं की होईल की नाही किंवा कसं वगैरे असं, तर आम्हाला असं वाटतं की आपण जर सक्सेसफुली करू शकले तर आपण एक रोल मॉडेल बनवू शकतो आणि आपली लोकांनी कॉपी केली तर खूप आनंद आहे, म्हणजे कसं की त्यांना पण उपयोग होईल ना असं.
1: हो, खूप छान वाटलं, इतकी छान माहिती आहे. आता रेडिओच्या माध्यमातून महाराष्ट्रातच नव्हे तर ती परदेशात सुद्धा पोहोचू शकते माहिती.
0: हो का?
1: हा, जागृत होईल की काय काय करू शकतो आपण मुलांसाठी, आपण कशी घडवून आणू.
0: अगदी अगदी.
1: आणि काही लोक तुमच्या सेंटरवर पण येऊ शकतात.
0: हो,
1: धन्यवाद.
0: नक्की नक्की, खूप धन्यवाद. अगदी खूप मनापासून आभारी आहे.
1: शुभेच्छा.

0: हम तो आपके पास हैं, फिर क्यों आप उदास हैं?
1: कितने ही